भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 56, दशक 5, समास 1, गुरु निश्चय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय श्रीराम। सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या सद्गुरूंचा जय जयकार असो। आपण परमपुरुष आत्माराम आहात, आपला महिमा अनिर्वाच्य असून तो वाचेने वर्णन करता येत नाही। वेदांना देखील जो लाभ सांगणे कठीण आहे, जो शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही, असा लभ्य लाभ सत्शिष्यास आपल्यामुळे मिळतो। योग्यांचे गुपित असलेले, शंकराचे निजधाम असलेले, विश्रांतीचे विश्रामस्थान असलेले परमगुह्य अगाध ब्रह्मज्ञान आपल्या योगाने आपोआप समजते आणि दुर्घट संसाराची पराधीनता राहत नाही। आता स्वामीजींच्या कृपेमुळे लढेवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगतो, त्याप्रमाणे मुमुक्षुंनी गुरुला शरण जावे। गुरु हा सर्वांसाठी ब्राह्मण असून तो क्रियाहीन असला तरी त्याला अनन्य भावे शरण जावे। या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला, विष्णूने गायी गुरे सांभाळली, तर इतरांची काय कथा।

मनोरथ पूर्ण होतात. ब्राह्मणाचे पूजन केल्याने वृत्ती शुद्ध होऊन भगवंताकडे मन लागते. त्याच्या तीर्थामुळे प्राण्याला उत्तम गती मिळते. लक्ष भोजन करण्यासाठी ब्राह्मणच योग्य, अन्य जणांना कोण विचारतो. भगवंताला भावप्रमाण आहे, इतरांना सत्याची चाळ नाही. अशा प्रकारे ब्राह्मणांना देवदेखील वंदन करतात. तिथे मानवाची काय स्थिती? ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगाला वंदे आहे. अन्य व्यक्तीचे पूजन केले जात नाही. लोकांपेक्षा वेगळे वागले, वेद नाकारले, त्याला पाखंड मत असे म्हणतात. जे हरिहराचे दास आहेत त्यांचा ब्राह्मणावर विश्वास आहे. त्यांच्या भजनाने अनेकांना पावन केले आहे. मात्र ब्राह्मण हा देवादिदेवांना पावत असला तरी सद्गुरू कशासाठी करायचा असं जर तुम्ही म्हणत असाल तरी निःसंशयपणे सद्गुरू वाचून स्वरूपज्ञान होऊ शकत नाही. धर्मकर्मामध्ये ब्राह्मण पूज्य असला तरी ज्ञान सद्गुरू वाचून होत नाही. ब्रह्मज्ञान नसताना क्षीण होतो, जन्ममृत्यू चुकत नाही. सद्गुरूविना कधीही ज्ञान होणार नाही. अज्ञानी प्राणी जन्ममृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातील. ज्ञानविरहित जे जे केले त्यामुळेच जन्म झाला, म्हणून सद्गुरूची पावले दृढपणे धरावी. ज्याला देव पाहावा असं वाटतं त्याने सत्संग धरावा. सत्संग केल्याशिवाय देव पावत नाही. अनेक साधने असली तरी सद्गुरू नसेल तर ती वेडी करतात. गुरुकृपा नसेल तर माणूस दुःखी कष्टी होतो. ही सगळी साधने व्यर्थ ठरतात. कार्तिक मासे, माघस्नाने, व्रत, उद्यापनं, दाने, स्वतःला जाळून घेणे, झाडास उलटे टांगून खाली केलेला धूर पिणे, सूर्याचा ताप सहन करून तप करणे, पंचाग्नी साधन करणे, हरिकथा पुराण श्रवण, आदराने निरूपण, सर्व कठीण तीर्थे फिरतात, विविध दैवतांची पूजा करतात, व्यवस्थित संध्या, दर्भासन, टिळे, माळा, गोपीचंदन, तसेच अर्घ्यपात्रे, संपुष्ट, गोकर्ण, मंत्रयंत्राची तांब्याची पात्रे, नाना प्रकारची उपकरणे, ही केवळ साहित्य शोभा आहे. घणघण घणघण घंटा वाजतात. स्तोत्रे, स्तवने आणि स्तुती, आसने, मुद्रा, ध्यान, प्रदक्षिणा, नमस्कार, पंचायतन पूजा करतात. मृत्तिकेची लिंगे पूजतात. केळी, नारळ, संपूर्ण यथासांग पूजा करतात. इतकं सगळं करूनही गुरु नसेल तर काही उपयोग नाही, असं समर्थ सांगत आहेत.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम ठेवील त्यात समाधान राखावे, प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान. भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे. राम ठेवील त्यात समाधान राखावे, हाच सुखी होण्याचा मार्ग जाण. रामापायी अनन्य झाला, समाधान चालत येई घराला. ज्याचे अंतःकरणात समाधान, तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण. आपले असमाधान होण्याचे कारण, रामाहून दुसऱ्याचे झालो आपण. उपाधी रहित रामास पहावे, मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे. चित्त गुंतता मध्यस्थळी, परमात्म्याची प्राप्ती दुरावली. भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन. पुण्याई शिवाय घडत नाही जाण. श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास, समाधान राख.

0: वे खास। दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात, त्यास दैन्यपण न येईल जगात। धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण, राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी। राम परमात्मा कृपा करतो, सर्व चुकीची क्षमा करतो, पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे। अंती घेता माझे स्मरण, मी उद्धरीन त्यास आपण। हे खुद्द भगवंताचे वचन, तेथे नसावे शंकेचे कारण। रघुनाथा वाचून सुखी झाला, असा नाही कोणी पाहिला ऐकिला। मीपणाचा सोडावा अभिमान, तोच एक भगवंताचा झाला जाण। राजाची झाली भेट, खालच्यांचे नाही महत्व तेथे। तैसे जगन्नियंत्या प्रभूस करावे आपली। आजवर रामाने सांभाळ केला, तो आजही नाही निजलेला। पण त्याची जागृती असे आमचे हाती, काळावर ज्याची सत्ता, त्याचे चरणी ठेवावा माथा। मग धोका नाही ही मानावी सत्यता। राम ज्याच्या हृदयी करी वास, तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस। निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत। राम करता हा ठेवावा भाव, कमीपणाला नाही ठाव। कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने, राम खुश होईल त्याने। ज्याला नाही दुसरा उपाय, तेथे मागावे भगवंताचे सहाय्य। परमात्मा ज्याचा सहाय्यकारी, त्यास धोका नाही तिळभरी। देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र। विषय विरहित मारावी हाक, तुमचे समोर माझा दाशरथी राम। रामाने करावे सर्वांचे कल्याण, दुष्टास सुबुद्धी देऊ न जाण। दीन दयाळू परमात्मा राम खास, न ठाव द्यावा विकल्पास। त्याच्याशी वागावे सत्य, कृपा करील भगवंत। अखंड करा नामस्मरण, जेणे कृपा करील रघुनंदन। भगवंताने काय दिले ते पाहावे, त्यात समाधान राखावे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात

मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। परंपरा आपण जेव्हा कुणाला भेटतो, ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार। तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा, हो ना? अहो, पण बरेचदा काय होतं आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धतीचं महत्व जाणतच नाही, अनडकतो हाय हॅलो मध्ये।

असे म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रक्रमी असतो.

या परंपरांवरून आठवलं, कुठल्याही पूजेत रांगोळीचं अतिव महत्व असतं. रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञानमुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो, त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारे कण ओंजळीत झेलून घ्यावेत. विविध भावछटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावेत. तर मंडळी, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्पेशल चिल्ड्रन्स, ज्याच्यावर कधीतरी आपण हसलो आहे, ज्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कीव वाटली आली आहे, ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की बरं झालं आपल्या आयुष्यात असं नाही झालं. म्हणजे किती स्वार्थी झालो होत आपण. जगायचा हक्क सगळ्यांना आहे, कोणावर कशामुळे काय आलंय हे विचारणं करता दुसऱ्यांवर कॉमेंट्स करणं, गप्पा करणं हे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे ना. आणि अशाच हे जे स्पेशल चिल्ड्रन असताना त्यांची रिक्वायरमेंट स्पेशल असते, एक्स्ट्रा अटेन्शन त्यांना द्यावं लागतं, त्यांचं एज्युकेशन वेगळं असतं. आणि ह्या विषयावर काम करते आहे आदिती मोराणकर, ऍक्ट्रेस सुद्धा आहे ती. तुम्ही बरेच तिचं ऍक्टिंग वगैरे पण पाहिली असेल बऱ्याच जणांनी, आवाजावरने तिला ओळखाल. तर आदिती राम राम.
1: राम राम.
0: आदिती सगळ्यात पहिले स्पेशल चाइल्ड म्हणजे काय?
1: खरं तर मूल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विभागणी करणं याचा हक्क आपल्याला नाहीये, पण काही गोष्टींनीच हे मूल वेगळं ठरतं. स्पेशल म्हणण्यामागचं कारण हे आहे की ते खरोखर स्पेशल असतात, दे आर ब्लेस्ड. म्हणजे मी त्यांना वेगळं किंवा अपंग असं नाही म्हणत, दे आर ब्लेस्ड. ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत ज्यांना डिप्रेशन येतं, ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत जे वेगळा काहीतरी वेडा विचार करतात, टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात. ही जी मुलं आहेत ना, हे गिफ्टेड आहेत, कारण यांना डिप्रेशन येत नाही, कारण यांना टेन्शन येत नाही, कारण यांच्या मनात सुसायडल अटेम्प्ट अर्थात आत्महत्येचे विचार येत नाहीत. दिसायला आपल्याच मुलांसारखी, फक्त मेंदूमध्ये थोडासा काही एक फरक असल्यामुळे आपल्या मुलांपेक्षा थोडी वेगळी ठरणारी ही मुलं. साधारणतः आपल्याही वेळेला जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला बाळूदादा ढ कॅटेगरी ही जी असायची ना, त्या कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल असं समजलं जातं, की कुठल्या तरी क्षेत्रात ते थोडं कमी परफॉर्म करतात किंवा त्यांची अध्ययनाची क्षमता थोडीशी कमी असते, म्हणून त्यांना आपण स्पेशल म्हणतो.
0: हे जेनेटिक असतं?
1: खरं तर जेनेटिक कमी प्रमाणात असतं, पण बेसिकली याच्या मागचं खरं कारण सायन्सला आजपर्यंत सापडलेलं नाही. खूप कारणं जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो किंवा अशा प्रकारचं काउन्सिलिंग करत असतो तेव्हा काही कारणं प्रामुख्याने आता माझ्या समोर आली आहेत. हीच ऑथेंटिक आहेत असं मी म्हणू शकत नाही, कारण आज कुठल्याही पेपरवर ते लिस्टिंग नाही आहे. पण माझ्या लक्षात ज्या गोष्टी आल्या आहेत ना, तर एकतर लग्नाचं वाढत चाललेलं वय, उशिराने लग्न करणं.
0: नाही पण हे स्पेशल चाइल्ड पहिल्यापासूनच होते.
1: नाही नाही, तेच सांगते मी. स्पेशल चाइल्ड मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच ते न्यूरोटिपिकल आहे का न्यूरो डायव्हर्जंट हे लक्षात येतं ना. मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, एक्झॅक्टली मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, म्हणजे तुमचं लग्न जसं आपल्या वेळेला आपल्या 23व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालं, 24-25 वर्षाचे असताना आपल्याला मूल बाळ झाले, हे योग्य वय असतं. आता काय होतंय, 30व्या वर्षापर्यंत करिअर करणार, मग 31व्या 32व्या वर्षी लग्न करणार, मग जर करिअरमध्ये सेटल नसेल तर मग आपण आधी करिअर नीट करून घेऊ, फायनान्शियल कंडिशन करून घेऊ, मग बाळ जन्माला घालू, असं होता करता 33-34व्या वर्षी प्रेग्नन्सी घेऊन किंवा चान्स घेऊन नंतर बाळ जन्माला येते. या प्रकारामध्ये त्या मुलांमध्ये डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत लेट प्रेग्नन्सीजमुळे. काही लोकांची लग्न लवकर होत आहेत पण करिअर प्लॅन करताना अगेन प्रेग्नन्सी लेट होत आहेत. काही लोकांची लग्न उशिरा झाली आहे, लगेच बाळ कन्सिव्ह करायचं आहे पण प्रयत्न करूनही होत नाही आहे, मग IVF, टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकार केले जातात, त्यातनंही या डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत. काही लोकांची लग्न वेळेत झालेली आहेत, प्रेग्नन्सी वेळेत प्लॅन झालेली आहे पण बायकांना असणारी जंक फूडची सवय, इतर व्यसनं, ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळांमध्ये काही अक्षमता निर्माण होत आहेत. याही पलीकडे बाळ सुदृढ जन्माला येत आहे, छान बाळं आहेत, नॉर्मल आहेत, पण खरं तर ऑटिझम, ADHD ह्याची चिन्हच वयाच्या 3 वर्षापर्यंत दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला सगळं नॉर्मल वाटत असतं. म्हणजे थोडेफार मागे पुढे असतात, आता ते मी पुढे सांगेनच तुम्हाला की याच्यानंतर नॉर्मल मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आजकाल मुलं ऑटिस्टिक होता आहेत, ज्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. मोबाईल वाईट वाटतं. अगदी परवा हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, शेजारी एक टेबल होता, मागे एक टेबल होता. शेजारच्या टेबलवर नवरा बायको आणि त्यांचं 4 वर्षाचं मूल अशी फॅमिली होती. मागच्या टेबलवर 2-3 मित्रांच्या फॅमिली एकत्र आल्या होत्या, त्यांच्याही मध्ये 4-5 वर्षाची 3-4 मुलं होती. हे दोघंच नवरा बायको असल्यामुळे आणि त्यांना एकमेकांशी बोलायचं असल्यामुळे किंवा मेनू डिस्कस करायचं असल्यामुळे त्या मुलाच्या हातात मोबाईल होता. त्या 4 वर्षाच्या मुलाचे डोळे अक्षरशः पाणी गळून गळून, डोळ्यांना टोपसे आले होते, म्हणजे लाल झाले होते, डोळे सुजले होते, पण तो मुलगा मोबाईल द्यायला तयार नव्हता.
0: म्हणजे मोबाईल बघून बघून त्याच्या डोळ्यांना
1: त्रास झाला. एक्झॅक्टली. आणि मोबाईल बघूनच व्हर्च्युअल ऑटिझम होतो आहे. व्हर्च्युअल ऑटिझमचं एक उदाहरण जे माझ्याकडे मूल येतं त्याचं सांगते. मुंबईची फॅमिली आहे. आज मुंबईवरनं नाशिकला येणं सोपं नाही आहे, पण ते फक्त त्या मुलासाठी नाशिकला शिफ्ट झालेत. त्याचं कारणच हे आहे की आई नर्स आहे, रॉयल तिचं हे आहे, म्हणजे तिचं जे क्षेत्र आहे ते रॉयल आहे, ती खरोखर मदत करते किंवा सेवा करते दुसऱ्यांची, तिच्या बाबतीत हेवावं हे दुर्दैव आहे. पण ती नर्स असल्यानंतर ज्या वेळेला कोरोना काळात तिचं बाळ 3.5 वर्षाचं झालेलं होतं, नॉर्मल होतं, बोलत होतं, गोष्टी ऐकत होतं, गोष्टी सांगत होतं, चालत होतं, त्यावेळेला कोरोना काळात तिला नाईट ड्युटी लागली. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर पर्याय काहीच नव्हता, कारण कोरोना काळात सगळ्यांनाच जे काय आपल्या मागे लागले ते सगळंच पार पाडायचं होतं. मग तिने सासूबाईंना सांगितलं की आई तनिष्क झोपेपर्यंत तुम्ही त्याला मोबाईल दाखवा, कारण नाही तर तो तुम्हालाही झोपू देणार नाही. आणि मग तो झोपल्यानंतर मोबाईल काढून घ्या.
2: मोबाईलची सवय नव्हती?
1: नाही, फार सवय नव्हती, कारण आजीशी खेळणं आणि आई घरी असायची ना, आईला नाईट ड्युटी नसायची, आई वेळेत झोपवायची, वेळेत जेवण घालायची आणि वेळेत त्याला झोपवून द्यायची. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर आई जवळ नाही, गोष्टी सांगणारं कोणी नाही, म्हणून आईने सांगितलं आजीला की मोबाईल दाखवा, तो झोपला की मोबाईल काढून घ्या. आजीची पण चूक नाही, आजीचं वय झालंय, दिवसभर आजी पण थकलेली आहे. आजीला झोप लागून जायची आणि तो तिचा नातू सकाळी एकतर आई येईपर्यंत मोबाईल बघत असायचा, नाही तर मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल बघत असायचा. केवळ 3 ते 3.5 महिन्यामध्ये हा मुलगा 100% ऑटिस्टिक झाला.
2: म्हणजे काय?
1: म्हणजे तो फक्त हात आपटायचा, हँड फ्लॅपिंग म्हणतो आपण त्याला, डोळे फिरवायचा, एका गोष्टीकडे बघण्याची क्षमता त्याची नष्ट झाली. कोणीही आवाज दिल्यानंतर त्याला रजिस्टरच व्हायचं नाही की माझ्याशी बोलतायत किंवा मला हाक मारतायत, स्वमग्न होत गेला तो.
2: त्याच्या त्यावेळेस त्याच्या हातात मोबाईल असो नसो,
1: मोबाईल असो नसो, आपण मोबाईलवर जसं स्वॅप करतो डावीकडनं उजवीकडे, वरून खाली, खालून वर, फक्त तेवढीच त्याच्या हातांची हालचाल आणि कान बंद, काहीच ऐकू यायचं नाही, फक्त मोबाईल वाजला.

0: वर की मागच्याच आठवड्यात एक रील आला होता, पबजी गेम असतो ज्याच्यामध्ये आपण प्लेयर म्हणून आपल्या हातात गन असते आणि आपण समोरच्या माणसाला मारत सुटायचं असतं. आपण जेवढे जास्त माणसं मारू तेवढे आपल्याला पॉईंट्स मिळतात. बरं, या पॉईंटचा खऱ्या आयुष्यात उपयोग काही नाही. अगेन इट्स अ सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन की माझ्याकडे एवढे पॉईंट्स आहेत आणि मी एवढे शत्रू मारलेत. त्याचा इतका पगडा मुलांवर बसतोय की मुलांची भाषा बदलतीये. म्हणजे जे मुलं पहिले आपल्याकडे नमस्कार करायचे वाकून, ते मुलं आता मी तुला मारेन, मी तुला तोडेन, मी तुला गोळ्या घालेन. म्हणजे अगदी लहान लहान मुलं सुद्धा मेरगो पेन्सिल देते.
1: कोणत्या वयाच्या मुलांबद्दल बोलतोय?
0: हे अक्षरशः 3-4-5 वर्ष ते 12-13-14 वर्षाच्या मुलांची केस आहे. अगदी त्या मुलांना अक्षरशः झटके देऊन सरळ करावं लागतंय. हातात मोबाईल नसतानाही ते हाताने गोळ्या मारण्याचे हे करतायत, ऍक्शन्स करतायत, तोंडाने ठोठो आवाज काढतायत. कोणीही हाक मारली की लक्ष देत नाहीयेत.
1: आणि हे फक्त त्यांना
0: समजतच नाही. ऍक्च्युली समजलं तर लक्ष देतील ना, पण ते लॉक होऊन गेलेले आहेत. यालाच आपण स्वमग्न म्हणतो. काही मुलं बिचारी जेनेटिकल डिसऑर्डरमुळे स्वमग्न आहेत, पण काही मुलं या मोबाईलमुळे. म्हणजे अक्षरशः मला परवा त्या हॉटेलमधल्या फॅमिलीला सांगावं असं वाटत होतं, पण माझ्या लेकीने मला थांबवलं. म्हणाले, आई असं सांगितलंस ना तर राग येतो लोकांना, त्याच्यापेक्षा वेगळ्या माध्यमातनं सांग, काहीतरी एक रील बनव, काहीतरी म्हणजे मग इन्फ्लुएन्सर म्हणून तुझ्या मागे येतील. म्हणाली की या मॅडम छान सांगतात बरं का, पण तू असं 1-to-1 सांगायला गेलीस ना तर पॅरेंट्सला राग येतो. आणि हा मी अनुभव घेतलाय. ज्या ज्या वेळेला मी पॅरेंट्सला अवेअर केलंय ना, म्हणजे किती प्रकारे सांगून बघितलं मी प्रेमाने सांगून बघितलं की मॅम तुमचं बाळ खूप गोड आहे, स्मार्ट आहे, नका ना त्याला मोबाईल देऊ. तर त्यांचं म्हणणं असतं, आजच दिलाय, रोज देत नाही. मग ते बसच्या प्रवासात असू दे, ते लोकलमध्ये असू दे, ते हॉटेलमध्ये असू दे, ते मूवी थिएटरमध्ये असू दे. मूवी थिएटरमध्ये तुम्ही 3 तास त्याचं तिकीट काढलं आहे, त्याला नेलंय, बघू दे ना पिक्चर. तिथे आम्हाला पिक्चर बघता यावं म्हणून मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि पॅरेंट पिक्चर बघत असतात.
1: फक्त स्वार्थ,
0: स्वार्थ. आणि हा स्वार्थ त्यांच्या काहीही उपयोगी पडणार नाही, याच्यातनं त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
1: बरं आदित्य, आता आपण याच्यावर डिटेल बोलूया. अशी केस तुझ्याकडे आली
0: व्हर्च्युअल ऑटिझम.
1: आता व्हॉट इज ऑटिझम?
0: ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतात. मेंदूमध्ये काही पेशींची जोडणी होत नाही, त्याच्यानंतर ती जोडणी न झाल्यामुळे ते जे काय काम करता आहेत त्याचा अनुभव रजिस्टर होत नाही. म्हणजे एक साधी गोष्ट आपण असं समजू की पाऊस पडल्यानंतर चिखल झालेला असतो, त्याच्यावरनं आपण जायला जर सुरुवात केली आणि रोज त्याच रस्त्याने जायला लागलो तर तिथे पायवाट तयार होते. म्हणजे बाकी ठिकाणी गवत उगवेल, पण त्या पायवाटेवरनं आपण जायला लागलो तर ती पायवाट पक्की होते आणि ती तशीच राहते. साधारणतः मुलांचं वय 0 ते 8 वर्ष, याला आपण गोल्डन एज म्हणतो. 0 ते 8 वर्षामध्ये ही मेंदूची जोडणी आणि या पायवाटा पक्क्या करणं हे महत्वाचं काम असतं. दुर्दैवाने आपल्याकडे तीही एक मिसकन्सेप्ट आहे की वयाच्या या वयाच्या मुलांमध्ये प्री स्कूल म्हणजे शाळेत जायच्या आधीची तयारी, लिहिणं आलं पाहिजे, बोलणं आलं पाहिजे, रिडिंग आलं पाहिजे. खरं तर हे वय या गोष्टींसाठी नाही, हे वय खेळण्यासाठी आहे आणि खेळता खेळता शिकण्यासाठी आहे. हे आपण विसरून जातो. आपल्याला फक्त असं वाटतं की नाही अमुक गोष्ट केली, अमुक शाळेत टाकलं की माझा मुलगा डायरेक्ट तिथून पुढे काय म्हणू आपण इंजिनियर होऊनच बाहेर पडेल. म्हणजे आपण आपलं कर्तव्यपूर्तीकडे लक्ष देतो. पण याच्यामध्ये जेव्हा हे 0 ते 8 वर्षाचं वय आपण मिस करतो आणि ही न्यूरॉन्सची जोडणी जेव्हा मिस होते ना, त्यावेळेला मुलांना हे लक्षात येतं की अरे मला गणित जमत नाहीये, अरे मला पीच्या ऐवजी मी क्यू लिहितो आहे. मिरर इमेजेस होतात जे आपल्याला तारे जमीनपरमध्ये बघायला मिळालं. त्याच्यानंतर माय नेम इज खानमध्ये पण आपण एक डिसऑर्डर बघितली. या ज्या डिसऑर्डर्स आहेत ना, या 0 ते 8 वर्षामध्ये न्यूरॉन्सची जोडणी नीट न झाल्यामुळे तयार होतात. मग याच्यासाठी काय करायचं तर मुलांना अनुभव आधारित काही गोष्टी करायला द्यायच्या. मग आपण त्यांना लेगोज देतो, ब्रिक्स देतो किंवा आय टू हँड कोऑर्डिनेशनच्या गोष्टी देतो. म्हणजे तुम्ही अजूनही जर बघाल ना तर कित्येक मोठ्या माणसांना सुईत दोराने ओतायत. नजरेत आज दोष जाऊ दे, पण ते कोऑर्डिनेशनच जमत नाही की त्या सुईच्या नाकामध्ये आपल्याला बारीक याच्यात दोरा टाकायचा आहे. कारण लहानपणापासून आय टू हँड कोऑर्डिनेशन झालं नाही. कित्येक लोकांना कणिक मळायला त्रास होतो, स्क्रू फिरवायला त्रास होतो, कारण फाईन मोटर स्किल्स, कार्यक्षमता ज्याला आपण म्हणतो, त्या डेव्हलप झाल्या नाही.
1: पुढे
0: होतं कित्येक लोकांना नाही जमत.
1: हो
0: अडल्ट्समध्ये पण आहेत या गोष्टी, फक्त ते सांगत नाहीत. कारण ते काय करतात, मग जर फिरवायला जमत नाही प्लंबर बोलवून फिरवून घेतील, पण स्वतःचं स्वतः करायला जमत नाहीत. काही कित्येक गोष्टी लोकांना प्रत्येक वेळेला माणूस हायर करावा लागतो. याचं कारणच हे आहे की 0 ते 8 वर्षामध्ये या गोष्टी मुलांकडनं करून घेतल्या गेल्या नाही, आपल्या आपोआप झाल्या. कारण आपण विहिरीतनं पाणी काढायचाही सराव केला, आपण हापसे पण मारले, आपण लिंगोरच्या पण खेळलो, म्हणजे त्याच्यामुळे आपली बोटं स्ट्रॉंग झाली, आपण आईबरोबर कणिक भिजवताना मदतही केली, त्यावेळेला आपले फाईन मोटर स्किल्स हाताचे डेव्हलप झाले. आपण लहानपणी ज्या ज्या गोष्टी केल्या ना, आता मला खरंच सांग यातल्या किती गोष्टी आत्ताच्या पिढीची मुलं करतात,
1: करतच नाहीत.
0: आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुभवच संपलेत. बरं ते करायला गेले तर आपण काय म्हणतो?
1: म्हणजे तुझं

0: म्हणणं आहे का, ती गरज आज पण आहे.
1: एक्झॅक्टली कारण आजही आपण माणूसच आहे ना.
0: मग आपण इव्हॉल्व्ह होतो म्हणजे
1: पुढची पिढी ही माणूसच आहे. इव्हॉल्व्ह होतो म्हणजे हे इव्होल्युशन एवढं फास्ट तर नाही ना की माकडाचा माणूस झालेला आहे. माणूसच आहे. स्मार्टर पिढी येते आहे मान्य, ती डिजिटल होणार आहे हेही मान्य, पण डिजिटल फीड तुम्ही त्याला किती द्याल
0: आणि कधी द्याल, कोणत्या वयात द्याल,
1: कोणत्या वयात द्याल, किती द्याल आणि कसं द्याल, कसं द्याल याचं एक खूप छान गंमत सांगते मी. ज्या वेळेला मी अमुक एका पॅरेंट्सला सांगितलं की सर नका ना मोबाईल दाखवू, त्रास होतोय, तो मोबाईल जवळ न बघतोय, तो बघणारच नाही का, तो बघेल, कारण तुम्ही मोबाईल बघताय त्याच्या समोर, तुमच्या हातात मोबाईल आणि तुम्ही त्याला सांगताय मोबाईल ठेव, तो का ऐकेल, तुम्ही बघताय तर तोही बघणारच आहे. पण निदान ते कंटेंट तुम्ही थोडा वेळ लॅपटॉपवर दाखवा, नाहीतर टीव्हीवर दाखवा, स्मार्ट टीव्ही आहेत आजकाल, टीव्हीवर दाखवा पण थोडा वेळ दाखवा. त्या बालकांनी काय करावं, मॅडम आम्ही त्याला तर मोबाईल देत नाही, आम्ही मोठा स्मार्ट टीव्हीच घेऊन टाकला. इज दिस द सोल्युशन? म्हणजे आपण खरोखर जखम मांडीला आणि मलम शेंडीला असं नाही करत आहे का, किंवा जी जखम नाहीच आहे ती निर्माण नाही करत आहे का? या गोष्टी लक्षातच येत नाही आहे पालकांच्या. का बरं आधी एवढे ऑटिस्टिक मुलं दिसत नव्हते, का बरं आधी 10 मध्ये 1 किंवा 2 मुलं असायचे आणि आता 4 मध्ये 1 हे प्रमाण झालेलं
0: आहे. काय बोलतेस,
1: 4 मध्ये 1?
0: एक मिनिट, हे 4 मध्ये 1 कधीपासून सुरू झालेत?
1: आफ्टर कोरोना.
0: हो,
1: कारण त्याची कारण ही आहेत, आपण ज्यांना कोरोना बेबीज म्हणतो, कोरोना काळात ज्या मुलं जन्माला आले त्यातली बरीच मुलं अशी होती की जे अनवॉन्टेड अनप्लॅन्ड बेबीज आहेत. आणि हे खरं आहे, म्हणजे ऐकायला चुकीचं वाटत असलं तरी कित्येक फॅमिलीजमध्ये अनवॉन्टेड मुलं जन्माला आले आणि प्रेग्नन्सी आहे आणि आता कोरोनामध्ये डॉक्टरकडे जाऊन काही करू शकत नाहीये म्हणून ती प्रेग्नन्सी कॅरी केली गेली. 2 मुलांमध्ये भयंकर अंतर निर्माण झाले, 10-10, 12-12 वर्षांनी दुसरं मूल झालेलं आहे, म्हणजेच उतार वयात मूल झालंय, ते एक कारण आहेच. प्लस मुलांना जी डेव्हलपमेंट, म्हणजे मुलाला घडवणारे ना 3 फॅक्टर असतात, एक पालक असतात, दुसरी शाळा असते आणि तिसरा समाज असतो. या 3ही गोष्टी एकत्र आल्या ना तर मुलाचं जी जडणघडण असते ती उत्तम होते. घरातनं पालक शिकवतात, घराबाहेरची जे दुसरं घर असतं शाळा तिथे शिक्षक शिकवतात, आणि या 2 ठिकाणी मूल जेव्हा नसतं त्यावेळेला ते समाजात असतं, म्हणजेच ते गार्डनमध्ये असतं, ते बसमध्ये असतं, ते कुठेतरी प्रवासात असतं, ते रस्त्यावर असतं, ते भाजी बाजारात असतं, म्हणजे ते समाजात असतं, त्यावेळेला समाज त्याला शिकवत असतो. मग या 3 ठिकाणच्या या 3 सिस्टीममध्ये कोरोना काळात कटडाऊन झाला ना, कुठे राहिले मुलं? फक्त पालकांजवळ. पालकांजवळ मुलं राहिल्यानंतर पालक त्यांना शाळेचा एक्सपिरियन्स देऊ शकत होते का? ऑनलाईन शाळा तुम्हाला काय शिकवणार होत्या? त्याच्यामुळे शाळा
0: मोबाईलच.
1: एक्झॅक्टली, त्याच्यामुळे शाळा हा फॅक्टर तिथे आपण बाजूला ठेवला. आपण क्वारंटाईन होतो, आपल्याला घरातच राहायला सांगितलं गेलं होतं, म्हणजे समाज हा फॅक्टर सुद्धा आपण कटडाऊन करून टाकला. आणि ज्या पालकांवर या मुलांची जबाबदारी होती त्या पालकांची चूक आहे असं मी म्हणत नाही. तो पालकवर्ग इतका चिंतेत होता, इतका फ्रस्ट्रेटेड होता, आजूबाजूला माणसं पटापटा मरत होती, कित्येक घरातले करते पुरुष, करत्या बायका जात होत्या, अशा मानसिकतेमध्ये जिथे आयुष्याची खात्री नाही, जिथे फिनान्शियल कंडिशन, आपला आर्थिक सपोर्ट काय असणार आहे, इथून पुढचं आयुष्य कसं असणार आहे याचं आपल्याला काहीच माहीत नाही, अशा काळात जन्मा आलेल्या त्या मुलांकडे त्या पालकांनी कसं लक्ष द्यावं? मग त्यावेळेला मोबाईल हा एकमेव पर्याय होता, किंवा मनोरंजनासाठी टीव्ही हा एकमेव पर्याय होता जे पालकांनी निवडलं, कारण ते सोपं होतं, घरातल्या घरात चार्ज होत होतं, ऑनलाईन रिचार्ज होत होतं, त्याच्यामुळे पालकांनी तो पर्याय निवडला. पण त्याची जे तू बघशील ना, म्हणजे कित्येक लोकांना, मोठ्या लोकांना सुद्धा त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे चष्मे लागून गेले, फक्त बाहेरचा परिणाम दिसला आपल्याला, पण मुलांच्या मेंदूवर त्याचा भयंकर परिणाम झाला, कारण मुलांना सोशल जे असते ते मिळाली नाही, सोशल डेव्हलपमेंट झाली नाही, घरात सगळेच डिस्टर्ब असल्यामुळे मुलांची इमोशनल डेव्हलपमेंट झाली नाही, म्हणजे SQ EQ हा बाजूलाच राहिला. उतारव्यात जन्माला आल्यामुळे कदाचित त्यांचा IQ आधीच कमी आलेला आहे, किंवा त्यांना काहीतरी डिसऑर्डर घेऊन ते जन्माला आले आहेत, सगळेच असं मी म्हणत नाही, पण मॅक्झिमम नंबर्स त्याच्यामुळे आता वाढलेले आहेत आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं झालंय. पण दुर्दैव असं आहे की आमच्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे हे पालक मान्यच करत नाहीत. त्याच्या मागे सुद्धा खूप वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे एखादी गोष्ट डिले होते हे कळतं की अरे आमचं बाळ अजून पालथं पडत नाहीये, अरे हा अजून चालत का नाहीये, हा अजून बाप बाप बाप बा एवढंच म्हणतो. किंवा मगाशी मी जर म्हणत होते की 3 वर्षाचं एक मूल माझ्याकडे आलं, त्याच्या आईवडिलांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की हा मुलगा बहिरा आहे मॅडम. म्हटलं कशावरनं? नाही म्हणतो, ऐकतच नाही. गरीब फॅमिली आहे, वडील हॉटेलमध्ये काम करतात, आई धुणी भांडी करते, एकुलता एक मुलगा तो लहान एवढासा 3 वर्षाचा, इतकं गोड पिल्लू आहे ते. आल्यानंतर असा समोर बसला होता, कुठेच नाही, शून्यात नजर, हालचाल काहीच नाही. मी म्हंटल ऐकत नाही म्हणजे कधीच ऐकलं नाही का? नाही म्हणे, मोबाईलची रिंग ऐकतो. म्हटलं हे गंमत आहे, मोबाईलची रिंग ऐकतो मग ऐकू येत नाही किंवा बहिरा असं कसं म्हणता तुम्ही, प्रयोग करून बघू म्हटलं. त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल सायलेंटवर टाका, माझा मोबाईल पण मी सायलेंटवर टाकते. मी त्यांना माझा नंबर डायल करून दिला, म्हटलं रिंग द्या माझ्या मोबाईलवर, माझा सायलेंटवर आहे हा मोबाईल, फक्त व्हायब्रेट होतोय. त्या व्हायब्रेटरमध्ये सुद्धा तो इतका शार्प ऐकला त्यांनी तो व्हायब्रेटर, की उठून शोधायला लागला मोबाईल कुठे वाजतोय. मग त्या मुलाला बहिरं कसं म्हणावं? पण इतर वेळेला तो मुलगा कशालाच होकार देत नाही, कशालाच रिस्पॉन्ड करत नाही, कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही, हे काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की घरात चौथं माणूस नाही त्या बाळाशी खेळायला. आई धुणेभांडे करताना त्याला घेऊन जाते, ज्यांच्या घरी धुणेभांडे करते त्या बायका कटकट करतात, मग ती मोबाईल देऊन टाकते. आई भांडे घासत असताना तो मुलगा तिथे बसून मोबाईल बघत असतो, त्याच्यामुळे त्याला असं, आणि आई थोडी त्याच्याशी बोलणार, इकडे भांडे घासेल का त्याच्याशी बोलेल, त्याच्यामुळे त्याला
0: काय बघतात ग,
1: काहीही बघतात. युट्यूब त्यांना इतकं छान कळतं, स्वॅप स्वॅप करून काही जे समोर येईल, कारण त्यांना हे कळतं ना की कोणीतरी आपल्याशी बोलतंय, काहीतरी आवाज येतोय, काहीतरी चित्र हलतंय, बरं रंगीत आहे, एंटरटेनिंग आहे.
0: पण त्यांना समजतं का ते?
1: समजत काहीच नाही. त्याच्यामुळे आपण काय बघतो हे काही कळत नाही, कारण त्यांना एक खाद्य मिळतं ना मेंदूला, मेंदूला गुंतवून ठेवण्याचं एक खाद्य मिळतं. मी तेच म्हटलं ना, आवाज येत असतो, रंग दिसत असतात, हालचाल दिसत असते, आणि त्याच्यामुळे बाकी ठिकाणी काही हालचालच नाही ना.
0: ते बघत आपली स्टोरी निर्माण करत असतील का,
1: इमॅजिनेशन मध्ये जातात आणि ते त्याच्यात गुंतून जातात, त्यांना बाह्य जगाचं काहीही घेणं देणं नसतं. कारण आपण इनपुट द्यायला कमी पडलो ना. तुम्ही जर गिरणीच्या खाली डबा ठेवलाय तर वरून गहू टाकले तर कणिक पडेल ना. तुम्ही गहूच टाकत नाही आणि मग नंतर तुम्ही कणिक का पडत नाही म्हणून तुम्ही चिंता करताय. इनपुट्स तर द्या त्या मुलाला. ती आई भांडे घासताना त्याच्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. तो जेव्हा घरी येईल त्यावेळेला त्याचे बाबा लगेच हॉटेलमध्ये निघून जातात की घरी कोणीतरी पाहिजे म्हणून, तो माणूस थांबलाय कुलूप लावायला नको म्हणून. आपले आई आणि मुलगा घरी आले की बाबा निघून जात आहेत हॉटेलवर, ते रात्री 11:30 येत आहेत. त्याच्याशी कोणी बोलतच नाहीये तर तो काय इनपुट्स घेईल? ही आई आहे, हा बाबा आहे, आई पाणी दे का मागेल. त्याला पाणी हवं असलं की तो आईचं बोट धरतो, माठाकडे घेऊन जातो, ती लगेच त्याला पाणी देते. कष्ट तर करू दे, त्याला म्हणू दे ना आई पाणी दे, मग पाणी दे ना. त्या मुलाला कळलंय की मी काही नुसतं बोट दाखवलं की मिळतंय, मग तो बोलायचं कष्टच घेत नाही. आणि बोलेलच कसं जर त्याच्याकडे शब्द संपत्ती नाही तर? बरं, जे मोबाईलमध्ये बघतोय ते हिंदी आहे, इंग्लिश आहे, ती भाषाच त्याला माहीत नाहीये. मग तो त्यातले शब्द कळत आहेत, ऐकू येत आहेत, पण हा शब्द कुठे वापरायचा याचं ज्ञानच नाही. या सगळ्या कन्फ्युजन मध्ये ती मुलं मग लॉक होत आहेत आणि मग त्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम किंवा ऑटिस्टिक ही कन्सेप्ट देतोय. त्यात काही हायपर ऍक्टिव्ह आहेत, मोबाईल काढून घेतला की वस्तू फेकतील, चावतील, स्वतःचं डोकं आपटतील, नाही तर समोरच्याला हर्ट करतील. ह्या गोष्टी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत.
0: मग याच्याकडे तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय? याला
1: मूल आल्यानंतर आधी आम्ही विचारतो की हे नक्की कशामुळे झाले, कारण काय आहे मुलगा असा होण्यामागचं, म्हणजे ते जेनेटिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे जन्मदा आहे का, 3 वर्षाचं होईपर्यंत. कित्येकदा असं पण लक्षात आलंय की मुलं नॉर्मल असतात, ज्या वेळेला ते 2.5-3 वर्षाची किंवा 2 वर्षाची होतात त्यावेळेला काहीतरी जीवघेणा आजार होतो, डायरिया सारखा, की त्यात खूप अॅनिमिक होऊन जातात. आणि ज्या वेळेला ते अॅनिमिक होतात त्यावेळेला अगेन न्यूरॉन्सवर परिणाम झालेला असतो, त्याच्यामुळे ते अॅनिमिक कंडिशनमधली मुलं नंतर ऑटिस्टिक याच्याकडे वळतात. ऑटिझममध्ये सुद्धा लेवल्स आहेत, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, हायपर आहे. मग त्या मुलाकडे बघून आपल्याला ठरवावं लागतं की हा मुलगा ऑटिस्टिक आहे का, हा हायपर ऍक्टिव्ह आहे का हा फक्त लर्निंग डिसेबल्ड आहे.
0: तिन्हीतला फरक सांग.
1: तिन्हीतला फरक म्हणजे स्वमग्न असतात ऑटिस्टिक मुलं. ADHD म्हणजे हायपर ऍक्टिव्ह जी मुलं असतात ना, ती सतत तुम्हाला काही ना काहीतरी एनर्जेटिक काम करताना दिसतील, नाही तर किंचाळतीलच, नाही तर मारतीलच, म्हणजे खूप अग्रेसिव्ह असतात ती मुलं, हायपर असतात. आणि LD म्हणजे नॉर्मलच असतात, जे मी मगाशी म्हटलं ढ कॅटेगरी, की त्यांना कुठल्या तरी एका विषयात आकलन कमी असतं, पण नॉर्मल शाळेत जात असतात, शिकत असतात, पण त्या अमुक विषयामध्ये आकलन कमी असतं. मग त्यांना आपण प्रॉपर, जसं आपण ट्युशन किंवा कोचिंग सारखं काहीतरी देऊन, पण रिगरस कोचिंग द्यावं लागतं, कारण एकदा दोनदा सांगून लक्षात येत नाही, आणि थोड्या पद्धती बदलून रेमेडियल पद्धतीने शिकवावं लागतं. तर ही LD ची मुलं त्यातनं रिकवर होतात. रेमेडियल पद्धत म्हणजे साधी गोष्ट आहे, जर कागदावर 2+2 हे मांडून 2+2 = 4 कळत नसेल तर 2 दगड आणि 2 दगड, आता तू किती दगड तुझ्या हातात आहेत, 4 दगड आहेत, 2 मणी + 3 मणी, आता 3 मणी जर एका माळेत ओवले तर माळेत किती मणी झाले. सो रेमेडियल, वस्तू दाखवून, ऑब्जेक्ट घेऊन, काही गोष्टींचा रेफरन्स देऊन शिकवणं, म्हणजे नुसतंच पांढऱ्या कागदावर काळं करून ही मुलं शिकणार नाहीत. मग त्यांना रेमेडियल टीचिंग द्यावं लागतं.
0: ही टीचिंग त्यांना किती वर्ष द्यावी लागते?
1: असा काही कालावधी ठरलेला नाहीये. काही मुलं लगेचच त्याच्यामध्ये ग्रास्पिंग घेतात किंवा स्पीडअप होऊन जातात, काही मुलं नाही करू शकत. मग त्यावेळेला आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागतात. जसं की काही NIOS सारख्या संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. मग NIOS काय करते, तुम्हाला परीक्षा द्यायला ती तुम्हाला मान्यता देते किंवा परमिशन देते रजिस्ट्रेशन करून, तिथे आपण एक वर्ग पास करायला आपल्याला 5 वर्ष मिळतात.
0: वा,
1: म्हणजे जर मला 5वी क्रॉस करायची आहे आणि माझा स्पीड कमी आहे, आकलन कमी आहे, तर मी 1 वर्ष मराठीचा पेपर देईल, 1 वर्ष इंग्लिशचा देईल, असं करून आपण 5 वर्षामध्ये 1 इयत्ता पास करू शकतो. त्याच्यानंतर जर 2 वर्षांनी माझी 8वीची तयारी झाली तर मी पुढच्या वर्षी 8वी देऊ शकतो. म्हणजे तिथे आपण गॅप गॅपनी पण लर्निंग करू शकतो. गरजेचं नाही की मी आत्ता पहिली तर पुढच्या वर्षी मी दुसरीतच जाईल. माझा जर 4थीचा अभ्यास झाला आणि माझं वय बसलं तर मी डायरेक्ट 4थी करेन.
0: ओके,
1: सो ती एक ब्युटी ऑफ द प्रोडक्ट इज की तिथे तुम्हाला विषय निवडता येतात. मग जर तुला कळतंय ना की मला नाही बाबा गणित झेपत आहे किंवा सायन्सचा माझा जो सिद्धांत आहे फॉर्म्युले पाठ करून आता मी कणिक भिजवते ना, तर मला HTO टाका असं नाही म्हणत, मी पाणी टाका असंच म्हणते. म्हणजे रेग्युलर सायन्सचा मला किती उपयोग झाला तसं बघायला गेलं तर फार काही उपयोग नाही झाला. पण त्याचं टेन्शन मात्र मी घेतलं ना, मला पास व्हायचंय म्हणून मी टेन्शन घेतलं, मला पास व्हायचंय म्हणून मी कोबाको बाकोबा पायथागोरसचा सिद्धांत सगळं शिकले. उपयोग काय झाला? हा, ज्यांना खरोखर त्याचा उपयोग झाला त्यांचे करिअर त्याच्यात झाले. पण प्रत्येक मुलांनी हे लोड घेणं गरजेचं आहे का? तर नाही. ज्यांना हे विषय झेपत नाहीये, तर NIOS मध्ये 150 विषयांची यादी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक शिक्षण पण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट पण असतं. मग आर्ट अँड क्राफ्ट मधनं तुम्ही काहीतरी वेगळं प्रोडक्ट निर्माण करून स्वतःच्या हाताला काम देऊन एंटरप्रेन्युअर होऊ शकताय का? त्याची तयारी, वोकेशनल कोर्सेस पण असतात. तिथे 2 भाषा आणि 3 विषय तुमच्या आवडीचे, असे 5 विषयांची परीक्षा द्यायची असते. मग या पर्यायाकडे वळून पालक आपल्या मुलांचं सर्टिफिकेशन करून घेऊ शकतात.
0: नाशिकमध्ये ही शाळा कुठे?
1: NIOS हे सेंटर आहे दिल्लीला. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्या मुलाचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्यांना एक मेल टाकायचा की या या विषयाचा अभ्यास झालेला आहे. ते त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका पाठवतात आणि आपली मुलं अगदी आपल्या मधुर आणि प्रभुलकर आई कुठे काय करते त्यांची मुलगी सुद्धा NIOS मधनं शिकते आहे. कित्येक आर्टिस्ट, मोठमोठे आर्टिस्ट, मोठमोठे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांची मुलं NIOS मधनं शिकत आहेत. कारण त्या पालकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मल शाळेत पाठवून आमच्या मुलांना त्याच त्याच एका जे विशेष सर्कल असतं ना की तेवढेच विषय शिकायचे, तसेच शिकायचे, त्या पलीकडचं नॉलेज त्यांनी कधी
0: घ्यायचं? लोकांनी
1: मुद्दामून टाकलंय, होम स्कुलिंग केलंय मुलांचं. म्हणजे अमुक वेळ ते अभ्यास करतात, त्यांच्या आवडीचा अभ्यास करतात, पण बाकीचा वेळ. आता इथे काय होतंय, आपण जातोय एका शाळेत 6-7-8 तास आपण एका ठिकाणी जातोय, प्रत्येक तासाला विषय बदलतोय, प्रत्येक तासाला शिक्षक बदलता आहेत. मुलं हा पण प्रश्न विचारतात बरं का की एक शिक्षक 8 विषय शिकवू शकत नाही, मग आम्ही 8 विषय शिकावे ही का तुमची अपेक्षा? खरंच विचारतात. आणि काय चुकीचं आहे रे?
0: काय चुकीचं आहे?
1: काहीच चुकीचं नाहीये. दर अर्ध्या तासाला, म्हणजे मागचा विषय अजून आकलन होत नाही तोवर पुढच्या डोक्यावर येऊन पडते.
0: ए आदिती, आता आदिती आई म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. आदितीला जर आज चान्स मिळाला तर ती तिच्या मुलाला NIOS ला डोळे झाकून टाकेल?
1: अगदी. त्याचं कारण हे आहे की मग माझ्या मुलाला आहे ना त्याच्या आवडीनुसार विषय घेता येतील. कोणीतरी ठरवून दिलेलं तो खाणार नाही, त्याच्या आवडीची डिश त्याला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आवडीचं मिळाल्यामुळे तो एक्सलंटली त्या सगळ्या गोष्टी घेईल.
0: पण तो दिवसभर काय करेल?
1: तेच सांगते. तिसरी गोष्ट तीच सांगत होते की तिसरी गोष्ट, मग दिवसभर बँकेत जाऊन कसं काम चालतं? एखादी व्हिजिट मला करता येईल की पेपर कसे छापले जातात, कागद कसा निर्माण केला जातो, एखादा मूळ विषय जे सायन्समध्ये त्याला शिकवलंय ना, कागद निर्मितीची प्रक्रिया, तर ती कागद निर्मितीची प्रक्रिया मी प्रॅक्टिकली दाखवू शकते ना, कारण शाळेचे 8 तास माझ्याकडे आहेत ना. मग मी त्याला दाखवेल की हे झाड असतं, या झाडापासून कागद बनवण्याची प्रोसेस काय आहे, मग तो कागद बनल्यानंतर त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो, ती प्रत्येक ठिकाणची प्रत्येक जागा मी त्याला नेऊन दाखवेल ना.
0: मग त्याच्यासाठी पॅरेंटला त्याला 24 तास द्यावं लागेल?
1: 24 तास नाही द्यावे लागत. याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट अशी आहे की तुझं मूल माझं मूल, आपण दोघांनी होम स्कुलिंग करायचं ठरवलं किंवा NIOS मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून ते शिकेल असं ठरवलं, बरोबर. आय एम स्ट्रॉंग इन लँग्वेजेस, आय एम क्रिएटिव्ह पर्सन, यू आर स्ट्रॉंग इन मॅथ्स अँड सायन्स, ओके. मग अशा वेळेला काय करायचं, तुझं मूल 2-3 दिवस माझ्याकडे पाठवायचं. मग आम्ही भाषा शिकू, आम्ही गोष्टी वाचू, आम्ही पुस्तकं वाचू, पुस्तकं वाचता वाचता डिस्कशन करून आम्ही एकमेकांचं म्हणणं समजून घेऊ, पियर लर्निंग होईल. पुढच्या वेळेला गणित आणि सायन्सचं आपण ठरवून घ्यायचं की एवढं तू शिकवायचं, पुढचे 2 दिवस ते तुझ्याकडे येतील. मग ते सायन्स शिकवताना जर तुला वजन किंवा गती हे दाखवायचंय, तू गाडी रस्त्यावर नेऊन दाखव ना, हे बघ याची गती काय होती, गाडी झपकन गेली, किती स्पीडने गेली, अंदाज तर कर, म्हणजे हा स्पीड जास्त आहे, हा स्पीड कमी आहे, या गोष्टी, या कन्सेप्ट क्लिअर होतील अगदी लहानपणापासून केलं तर. मग पुढे आपण अजून त्यांना वेगवेगळं सांगू शकतो.
0: NIOS इज अप टू विच लेवल?
1: NIOS चं सर्टिफिकेशन आता MBBS ला पण चालतं, UPSC MPSC ला पण चालतं.
0: दे गिव यू अ ग्रॅज्युएशन डिग्री आल्सो.
1: आणि त्याच्यात गंमत म्हणजे ज्या मुलांबद्दल आपण बोलतोय ना, अध्ययन अक्षम किंवा स्पेशल किड्स, त्याच्यामध्ये बेसिकली NIOS ची सुरुवात अशी झाली की जे मुलं पालावर राहत आहेत किंवा गवंड्यांची मुलं आहेत, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, ज्यांना वर्षभर एक शाळा मिळत नाही, आज या गावी, पुढच्या महिन्यात दुसऱ्या गावी, मग अशा मुलांचा जो एज्युकेशनल लॉस होतोय त्या मुलांना शिक्षण कसं मिळेल? समाजसेवी संस्था आहेत, आपल्यासारखे काही लोक असतात की घेऊन बसतात 10 मुलं, आज मी शिकवलं, पण आपल्याकडनं दुसऱ्या गावी गेल्यानंतर काय? सगळ्याच गावांकडे अशी मुलं नाही मिळत किंवा असे शिक्षक नाही मिळत. मग या मुलांना शिक्षित करण्यासाठी NISचा पर्याय आला, ज्याला मुक्त शाळा म्हटलं गेलं. मग ती मुलं जिथे असतील त्यांनी जवळच्या शाळेत जायचं, जे काय चालू आहे ते शिकायचं, पुढच्या गावी गेल्यावर परत तीच प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. पण त्यातनं असं लक्षात आलं की शाळाबाह्य मुलं वाढतातच आहेत, कारण पॅरेंट्सला ते कळत नाहीये, पटत नाहीये, कारण पॅरेंट्सच अशिक्षित आहेत. मग त्यांनी अजून थोडं अपग्रेड केलं आणि त्यांनी सांगितलं की या अमुक अमुक, म्हणजे MBBS व्हायचं आहे तरी ही डिग्री चालणार आहे तुम्हाला. आधी ते खूप होतं की आम्ही याच्यातनं केलं तर मला डॉक्टर होता येईल का, मला UPSC द्यायची, मला देता येईल का. कारण नॉर्मली बघशील ना तर UPSC MPSC हीच मुलं क्रॅक करतात मातीतली, आपली इंटरनॅशनल स्कूलची मुलं नाही करत कोणीच. म्हणजे यादी काढून बघशील ना तर गावाकडची ज्या सक्सेस स्टोरी आपण वाचतो ना, रिक्षावाल्याचा मुलगा IPS झाला, भाजीवालीची मुलगी IPS झाली किंवा PSI झाले, मेंढपाळ, धनगरांची मुलं होतात. आपली मुलं नाही होत. AC क्लासरूम मध्ये बसतील, 1.5-1.5 लाख रुपये फी भरतील, पण आपली मुलं नाही होत. मग या मुलांना जर शिक्षित करायचं असेल आणि त्यांना एका प्रवाहात एका स्ट्रीमलाईनने काम करायचं असेल तर NIS ची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मग त्यांनी दोन भाग केले की नॉर्मल मुलांसाठी, जे मगाशी तू प्रश्न विचारला होता की न्यूरोटिपिकल आणि न्यूरोडायव्हर्जंट. न्यूरोटिपिकल मुलं म्हणजे नॉर्मल मुलं, न्यूरोडायव्हर्जंट मुलं म्हणजे आपली स्पेशल किड्स. मग या दोघांसाठी त्यांनी अभ्यासक्रम वेगवेगळे केले. जर याचा 100 मार्काचा पेपर असेल नॉर्मल मुलाचा, तर स्पेशल मुलासाठी 50 मार्काचा पेपर काढला जातो आणि मग त्यांना ते सर्टिफिकेशन करता येतं. मग जर आपल्या मुलासाठी इतक्या सुविधा उपलब्ध आहेत तर आपलं मुलं असं आहे हे मान्य करून त्याला एक चांगलं आयुष्य आणि चांगलं शिक्षण द्यायची तयारी पालकांनी का करू नये, हा माझा कायम प्रश्न असतो. त्यांना नॉर्मल मुलांमध्येच त्याला घुसवायचंय, त्यांच्या स्पीडनी माझं पाळ पळत नाही म्हणून परत पॅनिकही व्हायचंय, 1.5 लाख रुपये फी भरतोय तरी हा शिकत नाही म्हणून फ्रस्ट्रेटही व्हायचंय. त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगला पर्याय घ्या. आणि माझी ना खरोखर नातेवाईकांना आणि घरच्यांना विनंती आहे की तुम्हाला जर दिसतंय की त्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे तर राजाचा पोपट मेलाय हे सांगण्याची हिंमत करा ना कोणीतरी. मी बोललो तर मी वाईट ठरेल, मी तिला सांगितलं तुझं बाळ काहीतरी वेगळं वागतंय तर पॉझिटिव्हली सांगा ना. टोमने तर आपण मारतोच कोणी वेगळं दिसलं की, समोर नाही मारणार पण मागून तर बोलतोच ना. या पालकांचा तो एक मोठा प्रश्न आहे की मग समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, नाही नाही माझं बाळ नॉर्मलच आहे, आज नाही उद्या बोलेल, आज नाही उद्या चालेल. आणि दुसरी कंडिशन ही आहे की आज चालत नाहीये हे आईला कळतंय, बाबाला कळतंय, पण मग घरचे आजी आजोबा म्हणतात त्यात काय झालं रे, तू 5 वर्षाचा असेपर्यंत बोलत नव्हता,
0: हे खूप कॉमन आहे,
1: तू उशिरा चालला मग तुझा पोरगा अजून उशिरा चालेल. असं नाहीये, उलट ते मूल डार्विनचा उत्क्रांतीच्या नियमानुसार आपल्यापेक्षा स्मार्टर आहे. तर ज्या गोष्टी आपण 5व्या वर्षी केल्या ना त्या मुलांनी 4थ्या वर्षी 3ऱ्याच वर्षी करायला पाहिजे. पण आपण मात्र म्हणतो आज नाही केलं उद्या करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना डोक्यातनं काढून एकदा खातर जमा करून घ्या आणि हे ठरवा की खरोखर माझ्या बाळाला काही एक्स्ट्रा मदतीची गरज आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हा प्रवास आहे ना, लोकांनी लेबल लावलेत तुमच्या मुलाला, आपण त्याला लेबलिंग म्हणू. हा प्रवास लेबलिंग टू एनेबलिंग कसा करता येईल याच्याकडे पालकांनी लक्ष द्या अशी मला कळकळीची विनंती करावी.
0: किती सुंदर बोलतेस, ऐकत राहू असं वाटतं, म्हणजे मीच प्रेक्षक झालो होतो आता. माझ्या मते आपण हा विषय पुढच्या रविवारी कंटिन्यू करावा, चालेल तुला?
1: चालेल ना, काही हरकत नाही आहे, मलाही आवडेल खरं तर. म्हणजे कोणाला फायदा होत असेल ना हे ऐकून, तर आय एम ऑलवेज रेडी टू डू इट.
0: थँक्यू अदिती. राम राम मंडळी, भेटूया.

एस मोहिंदर यांच्या प्रभावी संगीतात गायिका आशिमा बॅनर्जी, गीतकार सुरजित सेठींचं काव्य गात आहेत. 1953 साली प्रदर्शित झालेल्या बहादूर नावाच्या सिनेमातल्या या गाण्यात पंजाबी माणसाचे शब्द आणि संगीत बंगाली आवाजातून साकार होणार आहेत. गाण्याचे शब्द आहेत, मोहब्बत के जमाने निगाहों के फसाने, ना भूले है ना भूलेंगे ना भूलेंगे.

गीतकार सरस्वती कुमार दीपक, संगीतकार अविनाश व्यास आणि गायिका आशा भोसले यांचं रामगीत 1951 सालातल्या राम जन्म चित्रपटातून निवडलं आहे. सरळ मनाची रामभक्त आशा भोसलेंच्या अर्धतरुण आवाजात आनंद व्यक्त करत आहे. गाण्याचे शब्द आहेत, हुआ राम का जन्म बधाई त्रिभुवन गाता है, गगन कलिया बरसाता है.

0: बंगला बांधण्याच्या माणसाच्या इच्छेशी 1937 साली आलेल्या एक बंगला बने न्यारा या गाण्याशी जोडला गेलेला संबंध आज सुद्धा अबाधित आहे. याची साक्ष देणारा अच्युत पोद्दार आणि आमिर खान यांचा 1995 रंगीला चित्रपटातला संवाद आता ऐकूया. संवादानंतर प्रेसिडेंट चित्रपटातलं गायक कुंदनलाल सैगल आणि संगीतकार रायचंद बोराल यांचं ते अमर गीत आपण ऐकू शकाल. गाण्याचे शब्द आहेत, यक बंगला बने न्यारा रहे कुनबा जिसमें सारा. सगळ्यांचं बंगल्यात राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी श्रीमंतांना सन्मती मिळावी अशी आशा ठेवून निरोप घेत आहोत. नमस्कार.
1: अरे आंटी, अब ये घर का कलर चकाचक कर डालो, तुम्हारा बेटी हीरोइन बन गया है.
2: अरे मुन्ना, तू घर के रंग की बात कर रहा है? अरे अब तो नया बंगला ही लेंगे.
1: हाँ हाँ.
2: बंगला बने न्यारा.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 56, दशक 5, समास 1, गुरु निश्चय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय श्रीराम। सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण झालेल्या सद्गुरूंचा जय जयकार असो। आपण परमपुरुष आत्माराम आहात। आपला महिमा अनिर्वाच्य असून तो वाचेने वर्णन करता येत नाही। वेदांना देखील जो लाभ सांगणे कठीण आहे, जो शब्दांमध्ये वर्णन करता येत नाही, असा लभ्य लाभ सत्शिष्यास आपल्यामुळे मिळतो। योग्यांचे गुपित असलेले, शंकराचे निजधाम असलेले, विश्रांतीचे विश्रामस्थान असलेले परमगुह्य अगाध ब्रह्मज्ञान आपल्या योगाने आपोआप समजते आणि दुर्घट संसाराची पराधीनता राहत नाही। आता स्वामीजींच्या कृपेमुळे लढिवाळपणे गुरुशिष्यांची लक्षणे सांगतो, त्याप्रमाणे मुमुक्षुंनी गुरुला शरण जावे। गुरु हा सर्वांसाठी ब्राह्मण असून तो क्रियाहीन असला तरी त्याला अनन्य भावे शरण जावे। या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला, विष्णूने गायी गुरे सांभाळली तर इतरांची काय कथा। ब्राह्मणाची वचने प्रमाण मानली तर शूद्र देखील ब्राह्मण होतात। ब्राह्मणाच्या मंत्रामुळे धातू आणि पाषाणामध्ये देवपण येते। ज्याची मुंज होत नाही तो निश्चितपणे शूद्र आहे, दोनदा जन्मतो म्हणून त्याचे नाव द्विज होय। सर्वांना ब्राह्मण पूज्य ही वेदाज्ञा आहे। वेदविरहित आहे ते भगवंतास अप्रिय आहे। योग, याग, व्रत, दान, तीर्थाटन, कर्ममार्ग ब्राह्मणाशिवाय होणार नाहीत। ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेद असून तोच भगवंत आहे। त्याच्या वाक्यामुळे मनोरथ पूर्ण होतात। ब्राह्मणाचे पूजन केल्याने वृत्ती शुद्ध होऊन भगवंताकडे मन लागते। त्याच्या तीर्थामुळे प्राण्याला उत्तम गती मिळते। लक्ष भोजन करण्यासाठी ब्राह्मणच योग्य, अन्य जणांना कोण विचारतो। भगवंताला भावप्रमाण आहे, इतरांना सत्याची चाड नाही। अशा प्रकारे ब्राह्मणांना देवदेखील वंदन करतात, तिथे मानवाची काय स्थिती। ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगाला वंदे आहे। अन्य व्यक्तीचे पूजन केले जात नाही। लोकांपेक्षा वेगळे वागले, वेद नाकारले, त्याला पाखंड मत असे म्हणतात। जे हरिहराचे दास आहेत त्यांचा ब्राह्मणावर विश्वास आहे। त्यांच्या भजनाने अनेकांना पावन केले आहे। मात्र ब्राह्मण हा देवादिदेवांना पावत असला तरी सद्गुरू कशासाठी करायचा असं जर तुम्ही म्हणत असाल, तरी निःसंशयपणे सद्गुरू वाचून स्वरूपज्ञान होऊ शकत नाही। धर्मकर्मामध्ये ब्राह्मण पूज्य असला तरी ज्ञान सद्गुरू वाचून होत नाही। ब्रह्मज्ञान नसताना क्षीण होतो, जन्म मृत्यू चुकत नाही। सद्गुरूविना कधीही ज्ञान होणार नाही। अज्ञानी प्राणी जन्म मृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातील। ज्ञानविरहित जे जे केले त्यामुळेच जन्म झाला, म्हणून सद्गुरूची पावले दृढपणे धरावी। ज्याला देव पाहावा असं वाटतं त्याने सत्संग धरावा। सत्संग केल्याशिवाय देव पावत नाही। अनेक साधने असली तरी सद्गुरू नसेल तर ती वेडी करतात। गुरुकृपा नसेल तर माणूस दुःखी कष्टी होतो। ही सगळी साधने व्यर्थ ठरतात। कार्तिक मासे, माघस्नाने, व्रत, उद्यापनं, दाने, स्वतःला जाळून घेणे, झाडास उलटे टांगून खाली केलेला धूर पिणे, सूर्याचा ताप सहन करून तप करणे, पंचाग्नी साधन करणे, हरिकथा, पुराण श्रवण, आदराने निरूपण, सर्व कठीण तीर्थे फिरतात, विविध दैवतांची पूजा करतात, व्यवस्थित संध्या, दर्भासन, टिळे, माळा, गोपीचंदन, तसेच अर्घ्यपात्रे, संपुष्ट, गोकर्ण, मंत्रयंत्राची तांब्याची पात्रे, नाना प्रकारची उपकरणे, ही केवळ साहित्य शोभा आहे। घणघण घणघण घंटा वाजतात। स्तोत्रे, स्तवने आणि स्तुती, आसने, मुद्रा, ध्यान, प्रदक्षिणा, नमस्कार, पंचायतन पूजा करतात। मृत्तिकेची लिंगे पूजतात। केळी, नारळ, संपूर्ण यथासांग पूजा करतात। इतकं सगळं करूनही गुरु नसेल तर काही उपयोग नाही, असं समर्थ सांगत आहेत।

0: आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. राम ठेवील त्यात समाधान राखावे, प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान. भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे. राम ठेवील त्यात समाधान राखावे, हाच सुखी होण्याचा मार्ग जाण. रामापायी अनन्य झाला, समाधान चालत येई घराला. ज्याचे अंतःकरणात समाधान, तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण. आपले असमाधान होण्याचे कारण, रामाहून दुसऱ्याचे झालो आपण. उपाधी रहित रामास पहावे, मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे. चित्त गुंतता मध्यस्थळी, परमात्म्याची प्राप्ती दुरावली. भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन. पुण्याई शिवाय घडत नाही जाण. श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास, समाधान राखावे खास. दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात, त्यास दैन्यपण न येईल जगात. धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण. राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी. राम परमात्मा कृपा करतो, सर्व चुकीची क्षमा करतो. पुन्हा वाईट न वागावे, याबद्दल जबाबदारीने वर्तावे. अंती घेता माझे स्मरण, मी उद्धरीन त्यास आपण. हे खुद्द भगवंताचे वचन, तेथे नसावे शंकेचे कारण. रघुनाथा वाचून सुखी झाला, असा नाही कोणी पाहिला ऐकिला. मीपणाचा सोडावा अभिमान, तोच एक भगवंताचा झाला जाण. राजाची झाली भेट, खालच्यांचे नाही महत्व तेथे. तैसे जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले. आजवर रामाने सांभाळ केला, तो आजही नाही निजलेला. पण त्याची जागृती असे आमचे हाती. काळावर ज्याची सत्ता, त्याचे चरणी ठेवावा माथा. मग धोका नाही ही मानावी सत्यता. राम ज्याच्या हृदयी करी वास, तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस. निस्वार्थापाशी भगवंत, हा जाणावा सिद्धांत. राम करता हा ठेवावा भाव, कमीपणाला नाही ठाव. कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने, राम खुश होईल त्याने. ज्याला नाही दुसरा उपाय, तेथे मागावे भगवंताचे सहाय्य. परमात्मा ज्याचा सहाय्यकारी, त्यास धोका नाही तिळभरी. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंताशी स्वतंत्र. विषय विरहित मारावी हाक, तुमचे समोर माझा दाशरथी राम. रामाने करावे सर्वांचे कल्याण, दुष्टास सुबुद्धी देऊ न जाण. दीनदयाळू परमात्मा राम खास, न ठाव द्यावा विकल्पास. त्याच्याशी वागावे सत्य, कृपा करील भगवंत. अखंड करा नामस्मरण, जेणे

कृपा करील रघुनंदन. भगवंताने काय दिले ते पहावे, त्यात समाधान राखावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मी बोलते ज्योती चौधरी आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। परंपरा, आपण जेव्हा कुणाला भेटतो, ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार। तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा, हो ना? अहो, पण बरेचदा काय होतं आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धतीचं महत्व जाणतच नाही, अनडकतो हाय हॅलो मध्ये।

असे म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रक्रमी असतो.

या परंपरांवरून आठवलं, कुठल्याही पूजेत रांगोळीचं अतिव महत्व असतं. रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञानमुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो, त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

आनंद आणि प्रसन्नता घेऊन येणारे कण ओंजळीत झेलून घ्यावेत. विविध भावछटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावेत. तर मंडळी, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलणार आहोत स्पेशल चिल्ड्रन्स, ज्यांच्यावर कधीतरी आपण हसलो आहे, ज्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कीव वाटली आली आहे, ज्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की बरं झालं आपल्या आयुष्यात असं नाही झालं, म्हणजे किती स्वार्थी झालो होतो आपण. जगायचा हक्क सगळ्यांना आहे, कोणावर कशामुळे काय आलंय हे विचारणं करता दुसऱ्यांवर कॉमेंट करणं गप्पा करणं हे आजकाल इतकं कॉमन झालेलं आहे ना. आणि अशाच हे जे स्पेशल चिल्ड्रन असताना त्यांची रिक्वायरमेंट स्पेशल असते, एक्स्ट्रा अटेन्शन त्यांना द्यावं लागतं, त्यांचं एज्युकेशन वेगळं असतं. आणि ह्या विषयावर काम करते आहे आदिती मोराणकर, ऍक्ट्रेस सुद्धा आहे ती. तुम्ही बऱ्याच तिचं ऍक्टिंग वगैरे पण पाहिली असेल बऱ्याच जणांनी, आवाजावरने तिला ओळखाल. तर आदिती राम राम.
1: राम राम.
0: आदिती सगळ्यात पहिले स्पेशल चाइल्ड म्हणजे काय?
1: खरं तर मूल म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विभागणी करणं याचा हक्क आपल्याला नाहीये, पण काही गोष्टींनीच हे मूल वेगळं ठरतं. स्पेशल म्हणण्यामागचं कारण हे आहे की ते खरोखर स्पेशल असतात, दे आर ब्लेस्ड. म्हणजे मी त्यांना वेगळं किंवा अपंग असं नाही म्हणत, दे आर ब्लेस्ड. ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत ज्यांना डिप्रेशन येतं, ते या सगळ्या मुलांपासून वेगळे आहेत जे वेगळा काहीतरी वेडा विचार करतात, टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात. ही जी मुलं आहेत ना, हे गिफ्टेड आहेत, कारण यांना डिप्रेशन येत नाही, कारण यांना टेन्शन येत नाही, कारण यांच्या मनात सुसायडल अटेम्प्ट अर्थात आत्महत्येचे विचार येत नाहीत. दिसायला आपल्याच मुलांसारखी, फक्त मेंदूमध्ये थोडासा काही एक फरक असल्यामुळे आपल्या मुलांपेक्षा थोडी वेगळी ठरणारी ही मुलं. साधारणतः आपल्याही वेळेला जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला बाळूदादा ढ कॅटेगरी ही जी असायची ना, त्या कॅटेगरीची जी मुलं आहेत त्यांना स्पेशल असं समजलं जातं, की कुठल्या तरी क्षेत्रात ते थोडं कमी परफॉर्म करतात किंवा त्यांची अध्ययनाची क्षमता थोडीशी कमी असते, म्हणून त्यांना आपण स्पेशल म्हणतो.
0: हे जेनेटिक असतं?
1: खरं तर जेनेटिक कमी प्रमाणात असतं, पण बेसिकली याच्या मागचं खरं कारण सायन्सला आजपर्यंत सापडलेलं नाही. खूप कारणं जेव्हा आपण त्याचा अभ्यास करत असतो किंवा अशा प्रकारचं काउन्सिलिंग करत असतो तेव्हा काही कारणं प्रामुख्याने आता माझ्या समोर आली आहेत, हीच ऑथेंटिक आहेत असं मी म्हणू शकत नाही, कारण आज कुठल्याही पेपरवर ते लिस्टिंग नाही आहे. पण माझ्या लक्षात ज्या गोष्टी आल्या आहेत ना, तर एकतर लग्नाचं वाढत चाललेलं वय, उशिराने लग्न करणं.
0: नाही पण हे स्पेशल चाइल्ड पहिल्यापासूनच होते.
1: नाही नाही, ते सांगते मी. स्पेशल चाइल्ड मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हाच ते न्यूरोटिपिकल आहे का न्यूरोडायव्हर्जंट हे लक्षात येतं ना. मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, एक्झॅक्टली मूल जन्माला येण्याचा काळ काय आहे, म्हणजे तुमचं लग्न जसं आपल्या वेळेला आपल्या 23व्या वर्षी 25व्या वर्षी लग्न झालं, 24-25 वर्षाचे असताना आपल्याला मूल बाळ झाले, हे योग्य वय असतं. आता काय होतंय, 30व्या वर्षापर्यंत करिअर करणार, मग 31व्या 32व्या वर्षी लग्न करणार, मग जर करिअरमध्ये सेटल नसेल तर मग आपण आधी करिअर नीट करून घेऊ, फिनान्शियल कंडिशन करून घेऊ, मग बाळ जन्माला घालू, असं होता करता 33-34व्या वर्षी प्रेग्नन्सी घेऊन किंवा चान्स घेऊन नंतर बाळ जन्माला येते. या प्रकारामध्ये त्या मुलांमध्ये डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत लेट प्रेग्नन्सीजमुळे. काही लोकांची लग्न लवकर होत आहेत पण करिअर प्लॅन करताना अगेन प्रेग्नन्सी लेट होत आहेत. काही लोकांची लग्न उशिरा झाली आहे, लगेच बाळ कन्सिव्ह करायचंय पण प्रयत्न करूनही होत नाहीये, मग IVF, टेस्ट ट्यूब बेबी हे प्रकार केले जातात, त्यातनंही या डिसऑर्डर्स निर्माण होत आहेत. काही लोकांची लग्न वेळेत झालेली आहेत, प्रेग्नन्सी वेळेत प्लॅन झालेली आहे, पण बायकांना असणारी जंक फूडची सवय, इतर व्यसनं, ड्रिंकिंग असेल, स्मोकिंग असेल, या सगळ्याचा परिणाम म्हणून बाळांमध्ये काही अक्षमता निर्माण होत आहेत. याही पलीकडे बाळ सुदृढ जन्माला येतं आहे, छान बाळ आहेत, नॉर्मल आहेत, पण खरं तर ऑटिझम, ADHD ह्याची चिन्हच वयाच्या 3 वर्षापर्यंत दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला सगळं नॉर्मल वाटत असतं,
0: माइलस्टोन्स पण नॉर्मल असतात.
1: येस येस येस, म्हणजे थोडेफार मागे पुढे असतात. आता ते मी पुढे सांगेनच तुम्हाला की याच्यानंतर नॉर्मल मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा आजकाल मुलं ऑटिस्टिक होता आहेत, ज्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतो. मोबाईल वाईट वाटतं. अगदी परवा हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, शेजारी एक टेबल होता, मागे एक टेबल होता. शेजारच्या टेबलवर नवरा बायको आणि त्यांचं 4 वर्षाचं मूल अशी फॅमिली होती. मागच्या टेबलवर 2-3 मित्रांच्या फॅमिली एकत्र आल्या होत्या, त्यांच्याही मध्ये 4-5 वर्षाची 3-4 मुलं होती. हे दोघंच नवरा बायको असल्यामुळे आणि त्यांना एकमेकांशी बोलायचं असल्यामुळे किंवा मेनू डिस्कस करायचं असल्यामुळे त्या मुलाच्या हातात मोबाईल होता. त्या 4 वर्षाच्या मुलाचे डोळे अक्षरशः पाणी गळून गळून, डोळ्यांना टोपसे आले होते, म्हणजे लाल झाले होते, डोळे सुजले होते, पण तो मुलगा मोबाईल द्यायला तयार नव्हता.
0: म्हणजे मोबाईल बघून बघून त्याच्या डोळ्यांना त्रास झाला.
1: एक्झॅक्टली, आणि मोबाईल बघूनच व्हर्च्युअल ऑटिझम होतो आहे. व्हर्च्युअल ऑटिझमचं एक उदाहरण जे माझ्याकडे मूल येतं त्याचं सांगते. मुंबईची फॅमिली आहे. आज मुंबईवरनं नाशिकला येणं सोपं नाहीये, पण ते फक्त त्या मुलासाठी नाशिकला शिफ्ट झालेत. त्याचं कारणच हे आहे की आई नर्स आहे, रॉयल तिचं हे आहे, म्हणजे तिचं जे क्षेत्र आहे ते रॉयल आहे, ती खरोखर मदत करते किंवा सेवा करते दुसऱ्यांची. तिच्या बाबतीत हे वावं हे दुर्दैव आहे, पण ती नर्स असल्यानंतर ज्यावेळेला कोरोना काळात तिचं बाळ 3.5 वर्षाचं झालेलं होतं, नॉर्मल होतं, बोलत होतं, गोष्टी ऐकत होतं, गोष्टी सांगत होतं, चालत होतं, त्यावेळेला कोरोना काळात तिला नाईट ड्युटी लागली. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर पर्याय काहीच नव्हता, कारण कोरोना काळात सगळ्यांनाच जे काय आपल्या मागे लागले ते सगळंच पार पाडायचं होतं. मग तिने सासूबाईंना सांगितलं की आई तनिष्क झोपेपर्यंत तुम्ही त्याला मोबाईल दाखवा, कारण नाही तर तो तुम्हालाही झोपू देणार नाही. आणि मग तो झोपल्यानंतर मोबाईल काढून घ्या.
0: मोबाईलची सवय नव्हती?
1: नाही, फार सवय नव्हती, कारण आजीशी खेळणं आणि आई घरी असायची ना, आईला नाईट ड्युटी नसायची, आई वेळेत झोपवायची, वेळेत जेवण घालायची आणि वेळेत त्याला झोपवून द्यायची. आता नाईट ड्युटी लागल्यानंतर आई जवळ नाही, गोष्टी सांगणारं कोणी नाही, म्हणून आईने सांगितलं आजीला की मोबाईल दाखवा, तो झोपला की मोबाईल काढून घ्या. आजीची पण चूक नाही, आजीचं वय झालंय, दिवसभर आजी पण थकलेली आहे. आजीला झोप लागून जायची आणि तो तिचा नातू सकाळी एकतर आई येईपर्यंत मोबाईल बघत असायचा, नाही तर मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत मोबाईल बघत असायचा. केवळ 3 ते 3.5 महिन्यामध्ये हा मुलगा 100% ऑटिस्टिक झाला.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे तो फक्त हात आपटायचा, हँड फ्लॅपिंग म्हणतो आपण त्याला, डोळे फिरवायचा, एका गोष्टीकडे बघण्याची क्षमता त्याची नष्ट झाली. कोणीही आवाज दिल्यानंतर त्याला रजिस्टरच व्हायचं नाही की माझ्याशी बोलतायत किंवा मला हाक मारतायत, स्वमग्न होत गेला तो.
0: त्याच्या त्यावेळेस त्याच्या हातात मोबाईल असो नसो,
1: मोबाईल असो नसो, आपण मोबाईलवर जसं स्वॅप करतो डावीकडनं उजवीकडे, वरून खाली खालून वर, फक्त तेवढीच त्याच्या हातांची हालचाल आणि कान बंद, काहीच ऐकू यायचं नाही. फक्त मोबाईल वाजला कुठे, मोबाईलची रिंग वाजली की त्याला बरोबर ऐकू यायचं. दुसरी केस, 3 वर्षाचा मुलगा.
0: म्हणजे ह्याच्यात नेमकं तो काय करत असेल?
1: त्यांनी फक्त मोबाईलचंच ऐकायचं स्वतःला ठरवून घेतलं आणि मोबाईल मध्ये तो लॉक झाला.
0: नाही पण हातात मोबाईल नसताना तो काय करत होता नेमका?
1: मग त्याच्या इमॅजिनेशन मध्ये मोबाईल असतो, तो काहीतरी खालीवर चित्र बघत
0: असतो,
1: यालाच व्हर्च्युअल ऑटिझम म्हणतात.
0: म्हणजे तो एक फॅन्टसीच्या जगात असतो आणि त्याला पाहिजे ते बघत असतो.
1: येस, म्हणजे आता
0: डिटेल बोल.
1: आता जर आपण बघितलं तर पबजी सारख्या गेमचा इतका पगडा आहे मुलांवर की मागच्याच आठवड्यात एक रील आला होता. पबजी गेम असतो ज्याच्यामध्ये आपण प्लेयर म्हणून आपल्या हातात गन असते आणि आपण समोरच्या माणसाला मारत सुटायचं असतं. आपण जेवढे जास्त माणसं मारू तेवढे आपल्याला पॉईंट्स मिळतात. बरं, या पॉईंटचा खऱ्या आयुष्यात उपयोग काही नाही. अगेन इट्स अ सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन की माझ्याकडे एवढे पॉईंट्स आहेत आणि मी एवढे शत्रू मारलेत. त्याचा इतका पगडा मुलांवर बसतोय की मुलांची भाषा बदलतीये. म्हणजे जे मुलं पहिले आपल्याकडे नमस्कार करायचे वाकून, ते मुलं आता मी तुला मारेन, मी तुला तोडेन, मी तुला गोळ्या घालेन. म्हणजे अगदी लहान लहान मुलं सुद्धा मेरे को पेन्सिल देते.
0: कोणत्या वयाच्या मुलांबद्दल बोलतोय?
1: हे अक्षरशः 3-4-5 वर्ष ते 12-13-14 वर्षाच्या मुलांची केस आहे. अगदी त्या मुलांना अक्षरशः झटके देऊन सरळ करावं लागतंय. हातात मोबाईल नसतानाही ते हातानी गोळ्या मारण्याचे हे करतायत, ऍक्शन्स करतायत, तोंडाने ठोठो आवाज काढतायत, कोणीही हाक मारली की लक्ष देत नाहीयेत.
0: आणि हे फक्त त्यांना
1: समजतच नाही. ऍक्च्युली समजलं तर लक्ष देतील ना, पण ते लॉक होऊन गेलेले आहेत. यालाच आपण स्वमग्न म्हणतो. काही मुलं बिचारी जेनेटिकल डिसऑर्डरमुळे स्वमग्न आहेत, पण काही मुलं या मोबाईलमुळे. म्हणजे अक्षरशः मला परवा त्या हॉटेलमधल्या फॅमिलीला सांगावं असं वाटत होतं, पण माझ्या लेकीने मला थांबवलं, म्हणाले आई असं सांगितलंस ना तर राग येतो लोकांना, त्याच्यापेक्षा वेगळ्या माध्यमातनं सांग, काहीतरी एक रील बनव, काहीतरी म्हणजे मग इन्फ्लुएन्सर म्हणून तुझ्या मागे येतील, म्हणाली की या मॅडम छान सांगतात बरं का, पण तू असं 1-to-1 सांगायला गेलीस ना तर पॅरेंट्सला राग येतो. आणि हा मी अनुभव घेतला या ज्या ज्या वेळेला मी पॅरेंट्सला अवेअर केलंय ना, म्हणजे किती प्रकारे सांगून बघितलं मी प्रेमाने सांगून बघितलं की मॅम तुमचं बाळ खूप गोड आहे, स्मार्ट आहे, नका ना त्याला मोबाईल देऊ, तर त्यांचं म्हणणं असतं आजच दिलाय, रोज देत नाही. मग ते बसच्या प्रवासात असू दे, ते लोकलमध्ये असू दे, ते हॉटेलमध्ये असू दे, ते मूवी थिएटरमध्ये असू दे. मूवी थिएटरमध्ये तुम्ही 3 तास त्याचं तिकीट काढलं आहे, त्याला नेलंय, बघू दे ना पिक्चर. तिथे आम्हाला पिक्चर बघता यावं म्हणून मुलाच्या हातात मोबाईल असतो आणि पॅरेंट पिक्चर बघत असतात.
0: फक्त स्वार्थ,
1: स्वार्थ. आणि हा स्वार्थ त्यांच्या काहीही उपयोगी पडणार नाही, याच्यातनं त्या मुलाचं आयुष्यभराचं नुकसान आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
0: बरं आदित्य, आता आपण याच्यावर डिटेल बोलूया. अशी केस तुझ्याकडे आली
1: व्हर्च्युअल ऑटिझम.
0: आता व्हॉट इज ऑटिझम?
1: ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतात, मेंदूमध्ये काही पेशींची जोडणी होत नाही, त्याच्यानंतर ती जोडणी न झाल्यामुळे ते जे काय काम करता आहेत त्याचा अनुभव रजिस्टर होत नाही. म्हणजे एक साधी गोष्ट आपण असं समजू की पाऊस पडल्यानंतर चिखल झालेला असतो, त्याच्यावरनं आपण जायला जर सुरुवात केली आणि रोज त्याच रस्त्याने जायला लागलो तर तिथे पायवाट तयार होते. म्हणजे बाकी ठिकाणी गवत उगवेल, पण त्या पायवाटेवरनं आपण जायला लागलो तर ती पायवाट पक्की होते आणि ती तशीच राहते. साधारणतः मुलांचं वय 0 ते 8 वर्ष, याला आपण गोल्डन एज म्हणतो. 0 ते 8 वर्षामध्ये ही मेंदूची जोडणी आणि

0: आणि जेव्हा मिस होते ना, त्यावेळेला मुलांना हे लक्षात येतं की अरे मला गणित जमत नाही आहे, अरे मला पीच्या ऐवजी मी क्यू लिहितो आहे. मिरर इमेजेस होतात जे आपल्याला तारे जमीन परमध्ये बघायला मिळालं. त्याच्यानंतर माय नेम इज खानमध्ये पण आपण एक डिसऑर्डर बघितली. या ज्या डिसऑर्डर्स आहेत ना, या 0 ते 8 वर्षामध्ये न्यूरॉन्सची जोडणी नीट न झाल्यामुळे तयार होतात. मग याच्यासाठी काय करायचं, तर मुलांना अनुभव आधारित काही गोष्टी करायला द्यायच्या. मग आपण त्यांना लेगोज देतो, ब्रिक्स देतो, किंवा आय टू हँड कॉर्डिनेशनच्या गोष्टी देतो. म्हणजे तुम्ही अजूनही जर बघाल ना, तर कित्येक मोठ्या माणसांना सुईत दोराने होत आहेत. नजरे आता दोष जाऊ दे, पण ते कॉर्डिनेशनच जमत नाही की त्या सुईच्या नाकामध्ये आपल्याला बारीक याच्यात दोरा टाकायचा आहे. कारण लहानपणापासून आय टू हँड कॉर्डिनेशन झालं नाही. कित्येक लोकांना कणिक मळायला त्रास होतो, स्क्रू फिरवायला त्रास होतो, कारण फाईन मोटर स्किल्स, कार्यक्षमता ज्याला आपण म्हणतो, त्या डेव्हलप झाल्या नाही.
1: पुढे
0: होत कित्येक लोकांना नाही जमत.
1: हो,
0: अडल्ट्समध्ये पण आहेत या गोष्टी, फक्त ते सांगत नाहीत. कारण ते काय करतात, मग जर फिरवायला जमत नाही प्लंबर बोलून फिरवून घेतील, पण स्वतःच स्वतः करायला जमत नाहीत. काही कित्येक गोष्टी लोकांना प्रत्येक वेळेला माणूस हायर करावा लागतो. याचं कारणच हे आहे की 0 ते 8 वर्षामध्ये या गोष्टी मुलांकडनं करून घेतल्या गेल्या नाही, आपल्या आपोआप झाल्या. कारण आपण विहिरीतनं पाणी काढायचाही सराव केला, आपण हापसे पण मारले, आपण लिंगोरच्या पण खेळलो, म्हणजे त्याच्यामुळे आपली बोट स्ट्रॉंग झाली, आपण आईबरोबर कणिक भिजवताना मदतही केली, त्यावेळेला आपले फाईन मोटर स्किल्स हाताचे डेव्हलप झाले. आपण लहानपणी ज्या ज्या गोष्टी केल्या ना, आता मला खरंच सांग, यातल्या किती गोष्टी आत्ताच्या पिढीची मुलं करतात?
1: करतच
0: नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांचे अनुभवच संपलेत. बरं, ते करायला गेले तर आपण काय म्हणतो?
1: म्हणजे तुझं म्हणणं आहे का ती गरज आज पण आहे?
0: एक्झॅक्टली, कारण आजही आपण माणूसच आहे ना.
1: मग आपण इव्हॉल्व्ह होतो,
0: पुढची पिढी ही माणूसच आहे. इव्हॉल्व्ह होतो म्हणजे हे इव्होल्युशन एवढं फास्ट तर नाही ना की माकडाचा माणूस झालेला आहे. माणूसच आहे. स्मार्टर पिढी येते आहे मान्य, ती डिजिटल होणार आहे हेही मान्य, पण डिजिटल फीड तुम्ही त्याला किती द्याल
1: आणि कधी द्याल, कोणत्या वयात द्याल,
0: कोणत्या वयात द्याल, किती द्याल आणि कसं द्याल, कसं द्याल, याचं एक खूप छान गंमत सांगते मी. ज्या वेळेला मी अमुक एका पॅरेंट्सला सांगितलं की सर नका ना मोबाईल दाखवू, त्रास होतोय, तो मोबाईल जवळ न बघतोय, तो बघणारच नाही का? तो बघेल, कारण तुम्ही मोबाईल बघताय त्याच्यासमोर, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही त्याला सांगताय मोबाईल ठेव, तो का ऐकेल? तुम्ही बघताय तर तोही बघणारच आहे. पण निदान ते कंटेंट तुम्ही थोडा वेळ लॅपटॉपवर दाखवा, नाहीतर टीव्हीवर दाखवा. स्मार्ट टीव्ही आहेत आजकाल, टीव्हीवर दाखवा, पण थोडा वेळ दाखवा. त्या बालकांनी काय करावं? मॅडम आम्ही त्याला आता मोबाईल देत नाही, आम्ही मोठा स्मार्ट टीव्हीज घेऊन टाकला. इज दिस अ सोल्युशन? म्हणजे आपण खरोखर जखम मांडिला आणि मलम शेंडिला असं नाही करत आहे का? किंवा जी जखम नाहीच आहे ती निर्माण नाही करत आहे का? या गोष्टी लक्षातच येत नाही आहे पालकांच्या. का बरं आधी एवढे ऑटिस्टिक मुलं दिसत नव्हते? का बरं आधी 10 मध्ये 1 किंवा 2 मुलं असायचे आणि आता 4 मध्ये 1 हे प्रमाण झालेलं आहे?
1: काय बोलतेस?
0: 4 मध्ये 1.
1: एक मिनिट, हे 4 मध्ये 1 कधीपासून सुरू झालेत?
0: आफ्टर कोरोना.
1: हो,
0: कारण त्याची कारण ही आहेत. आपण ज्यांना कोरोना बेबीज म्हणतो, कोरोना काळात ज्या मुलं जन्माला आले त्यातली बरीच मुलं अशी होती की जे अनवॉन्टेड अनप्लॅन्ड बेबीज आहेत. आणि हे खरं आहे, म्हणजे ऐकायला चुकीचं वाटत असलं तरी कित्येक फॅमिलीजमध्ये अनवॉन्टेड मुलं जन्माला आले आणि प्रेग्नन्सी आहे आणि आता कोरोनामध्ये डॉक्टरकडे जाऊन काही करू शकत नाहीये म्हणून ती प्रेग्नन्सी कॅरी केली गेली. 2 मुलांमध्ये भयंकर अंतर निर्माण झालंय. 10-10, 12-12 वर्षांनी दुसरं मूल झालेलं आहे, म्हणजेच उतार वयात मूल झालंय, ते एक कारण आहेच. प्लस मुलांना जी डेव्हलपमेंट, म्हणजे मुलाला घडवणारे ना 3 फॅक्टर असतात, एक पालक असतात, दुसरी शाळा असते आणि तिसरा समाज असतो. या 3ही गोष्टी एकत्र आल्या ना तर मुलाचं जी जडणघडण असते ती उत्तम होते. घरातनं पालक शिकवतात, घराबाहेरची जे दुसरं घर असतं शाळा तिथे शिक्षक शिकवतात, आणि या 2 ठिकाणी मूल जेव्हा नसतं त्यावेळेला ते समाजात असतं, म्हणजेच ते गार्डनमध्ये असतं, ते बसमध्ये असतं, ते कुठेतरी प्रवासात असतं, ते रस्त्यावर असतं, ते भाजी बाजारात असतं, म्हणजे ते समाजात असतं, त्यावेळेला समाज त्याला शिकवत असतो. मग या 3 ठिकाणच्या या 3 सिस्टीममध्ये कोरोना काळात कटडाऊन झाला ना, कुठे राहिले मुलं? फक्त पालकांजवळ. पालकांजवळ मुलं राहिल्यानंतर पालक त्यांना शाळेचा एक्सपिरियन्स देऊ शकत होते का? ऑनलाईन शाळा तुम्हाला काय शिकवणार होत्या? त्याच्यामुळे शाळा
1: मोबाईल.
0: एक्झॅक्टली, त्याच्यामुळे शाळा हा फॅक्टर तिथे आपण बाजूला ठेवला. आपण क्वारंटाईन होतो, आपल्याला घरातच राहायला सांगितलं गेलं होतं, म्हणजे समाज हा फॅक्टर सुद्धा आपण कटडाऊन करून टाकला. आणि ज्या पालकांवर या मुलांची जबाबदारी होती त्या पालकांची चूक आहे असं मी म्हणत नाही. तो पालकवर्ग इतका चिंतेत होता, इतका फ्रस्ट्रेटेड होता, आजूबाजूला माणसं पटापटा मरत होती, कित्येक घरातले करते पुरुष करत्या बायका जात होत्या, अशा मानसिकतेमध्ये जिथे आयुष्याची खात्री नाही, जिथे फिनान्शियल कंडिशन, आपला आर्थिक सपोर्ट काय असणार आहे, इथून पुढचं आयुष्य कसं असणार आहे याचं आपल्याला काहीच माहीत नाही, अशा काळात जन्माला आलेल्या त्या मुलांकडे तर पालक

0: त्यांनी कसं लक्ष द्यावं? मग त्यावेळेला मोबाईल हा एकमेव पर्याय होता किंवा मनोरंजनासाठी टीव्ही हा एकमेव पर्याय होता जे पालकांनी निवडलं, कारण ते सोपं होतं, घरातल्या घरात चार्ज होत होतं, ऑनलाईन रिचार्ज होत होतं, त्याच्यामुळे बालकांनी तो पर्याय निवडला. पण त्याची जर तू बघशील ना, म्हणजे कित्येक लोकांना, मोठ्या लोकांना सुद्धा त्या मोबाईलच्या स्क्रीनमुळे चष्मे लागून गेले. फक्त बाहेरचा परिणाम दिसला आपल्याला, पण मुलांच्या मेंदूवर त्याचा भयंकर परिणाम झाला, कारण मुलांना सोशल जे असते ते मिळाली नाही, सोशल डेव्हलपमेंट झाली नाही. घरात सगळेच डिस्टर्ब असल्यामुळे मुलांची इमोशनल डेव्हलपमेंट झाली नाही, म्हणजे एसक्यू इक्यू हा बाजूलाच राहिला. उतारव्यात जन्माला आल्यामुळे कदाचित त्यांचा आयक्यू आधीच कमी आलेला आहे किंवा त्यांना काहीतरी डिसऑर्डर घेऊन ते जन्माला आले आहेत. सगळेच असं मी म्हणत नाही, पण मॅक्झिमम नंबर्स त्याच्यामुळे आता वाढलेले आहेत आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं झालंय. पण दुर्दैव असं आहे की आमच्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे हे पालक मान्यच करत नाहीत. त्याच्या मागे सुद्धा खूप वेगवेगळी कारणं आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याकडे एखादी गोष्ट डिले होते हे कळतं की अरे आमचं बाळ अजून पालथं पडत नाहीये, अरे हा अजून चालत का नाहीये, हा अजून बाप बाप बाप बा एवढंच म्हणतो. किंवा मगाशी मी म्हणत होते की 3 वर्षाचं एक मूल माझ्याकडे आलं, त्याच्या आईवडिलांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की हा मुलगा बहिरा आहे मॅडम. म्हणलं कशावरनं? नाही म्हणतो, ऐकतच नाही. गरीब फॅमिली आहे, वडील हॉटेलमध्ये काम करतात, आई धुणी भांडी करते, एकुलता एक मुलगा तो लहान एवढासा 3 वर्षाचा, इतकं गोड पिल्लू आहे ते. आल्यानंतर असा समोर बसला होता, कुठेच नाही, शून्यात नजर, हालचाल काहीच नाही. मी म्हंटल ऐकत नाही म्हणजे कधीच ऐकलं नाही का? नाही म्हणे, मोबाईलची रिंग ऐकतो. म्हंटल हे गंमत आहे, मोबाईलची रिंग ऐकतो मग ऐकू येत नाही किंवा बहिरा असं कसं म्हणता तुम्ही, प्रयोग करून बघू म्हंटल. त्यांना म्हटलं तुमचा मोबाईल सायलेंटवर टाका, माझा मोबाईल पण मी सायलेंटवर टाकते. मी त्यांना माझा नंबर डायल करून दिला, म्हटलं रिंग द्या माझ्या मोबाईलवर, माझा सायलेंटवर आहे मोबाईल, फक्त व्हायब्रेट होतोय. त्या व्हायब्रेटरमध्ये सुद्धा तो इतका शार्प ऐकला त्यांनी तो व्हायब्रेटर की उठून शोधायला लागला मोबाईल कुठे वाजतोय. मग त्या मुलाला बहिरं कसं म्हणावं? पण इतर वेळेला तो मुलगा कशालाच होकार देत नाही, कशालाच रिस्पॉन्ड करत नाही, कुठल्याच गोष्टीकडे बघत नाही, हे काय आहे? तर त्याचं कारण हे आहे की घरात चौथं माणूस नाही त्या बाळाशी खेळायला. आई धुणेभांडे करताना त्याला घेऊन जाते, ज्यांच्या घरी धुणेभांडे करते त्या बायका कटकट करतात, मग ती मोबाईल देऊन टाकते. आई भांडे घासत असताना तो मुलगा तिथे बसून मोबाईल बघत असतो, त्याच्यामुळे त्याला असं, आणि आई थोडी त्याच्याशी बोलणार, इकडे भांडे घासेल का त्याच्याशी बोलेल, त्याच्यामुळे त्याला
1: काय बघतात ग?
0: काहीही बघतात. युट्यूब त्यांना इतकं छान कळतं, स्वॅप स्वॅप करून काही जे समोर येईल, कारण त्यांना हे कळतं ना की कोणीतरी आपल्याशी बोलतंय, काहीतरी आवाज येतोय, काहीतरी चित्र हलतंय, बरं रंगीत आहे, एंटरटेनिंग आहे.
1: पण त्यांना समजतं का ते?
0: समजत काहीच नाही. त्याच्यामुळे आपण काय बघतोय हे काही कळत नाही, कारण त्यांना एक खाद्य मिळतं ना मेंदूला, मेंदूला गुंतवून ठेवण्याचं एक खाद्य मिळतं. मी तेच म्हटलं ना, आवाज येत असतो, रंग दिसत असतात, हालचाल दिसत असते, आणि त्याच्यामुळे बाकी ठिकाणी काही हालचालच नाही ना.
1: ते बघत आपली स्टोरी निर्माण करत असतील का?
0: इमॅजिनेशन मध्ये जातात आणि ते त्याच्यात गुंतून जातात, त्यांना बाह्य जगाचं काहीही घेणं देणं नसतं. कारण आपण इनपुट द्यायला कमी पडलो ना. तुम्ही जर गिरणीच्या खाली डबा ठेवलाय तर वरून गहू टाकले तर कणिक पडेल ना. तुम्ही गहूच टाकत नाही आणि मग नंतर तुम्ही कणिक का पडत नाही म्हणून तुम्ही चिंता करताय. इनपुट्स तर द्या त्या मुलाला. ती आई भांडे घासताना त्याच्याशी एक शब्द बोलायला तयार नाही. तो जेव्हा घरी येईल त्यावेळेला त्याचे बाबा लगेच हॉटेलमध्ये निघून जातात की घरी कोणीतरी पाहिजे म्हणून, तो माणूस थांबलाय कुलूप लावायला नको म्हणून. आपले आई आणि मुलगा घरी आले की बाबा निघून जात आहेत हॉटेलवर, ते रात्री 11:30 येत आहेत, त्याच्याशी कोणी बोलतच नाहीये, तर तो काय इनपुट्स घेईल? ही आई आहे, हा बाबा आहे, आई पाणी दे का मागेल? त्याला पाणी हवं असलं की तो आईचं बोट धरतो, माठाकडे घेऊन जातो, ती लगेच त्याला पाणी देते. कष्ट तर करू दे, त्याला म्हणू दे ना आई पाणी दे, मग पाणी दे ना. त्या मुलाला कळलंय की मी काही नुसतं बोट दाखवलं की मिळतंय, मग तो बोलायचं कष्टच घेत नाही. आणि बोलेलच कसं जर त्याच्याकडे शब्द संपत्ती नाही तर? बरं, जे मोबाईलमध्ये बघतोय ते हिंदी आहे, इंग्लिश आहे, ती भाषाच त्याला माहीत नाहीये. मग तो त्यातले शब्द कळत आहेत, ऐकू येत आहेत, पण हा शब्द कुठे वापरायचा आहे याचं ज्ञानच नाही. या सगळ्या कन्फ्युजन मध्ये ती मुलं मग लॉक होत आहेत आणि मग त्याला आपण व्हर्च्युअल ऑटिझम किंवा ऑटिस्टिक ही कन्सेप्ट देतोय. त्यात काही हायपर ऍक्टिव्ह आहेत, मोबाईल काढून घेतला की वस्तू फेकतील, चावतील, स्वतःचं डोकं आपटतील, नाही तर समोरच्याला हर्ट करतील. ह्या गोष्टी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत.
1: मग याच्याकडे तुम्ही, तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय? याला
0: मूल आल्यानंतर आधी आम्ही विचारतो की हे नक्की कशामुळे झाले, कारण काय आहे मुलगा असा होण्यामागचं, म्हणजे ते जेनेटिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे जन्मदा आहे का 3 वर्षाचं होईपर्यंत. कित्येकदा असं पण लक्षात आलंय की मुलं नॉर्मल असतात, ज्या वेळेला ते 2.5-3 वर्षाची किंवा 2 वर्षाची होतात त्यावेळेला काहीतरी जीवघेणा आजार होतो, डायरियासारखा, की त्यात खूप अॅनिमिक होऊन जातात. आणि ज्या वेळेला ते अॅनिमिक होतात त्यावेळेला अगेन न्यूरॉन्सवर परिणाम झालेला असतो, त्याच्यामुळे ते अॅनिमिक कंडिशनमधली मुलं नंतर ऑटिस्टिक याच्याकडे वळतात. ऑटिझममध्ये सुद्धा लेवल्स आहेत, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, हायपर आहे, मग त्या मुलाकडे बघून आपल्याला ठरवावं लागतं की हा मुलगा ऑटिस्टिक आहे का, हा हायपर ऍक्टिव्ह आहे का हा फक्त लर्निंग डिसेबल्ड आहे.
1: तिन्हीतला फरक सांग.
0: तिन्हीतला फरक म्हणजे स्वमग्न असतात ऑटिस्टिक मुलं, एडीएचडी म्हणजे हायपर ऍक्टिव्ह जी मुलं असतात ना, ती सतत तुम्हाला काही ना काहीतरी एनर्जेटिक काम करताना दिसतील, नाही तर किंचाळतीलच, नाही तर मारतीलच, म्हणजे खूप अग्रेसिव्ह असतात ती मुलं, हायपर असतात. आणि एलडी म्हणजे नॉर्मलच असतात, जे मी मगाशी म्हटलं ढ कॅटेगरी, की त्यांना कुठल्या तरी एका विषयात आकलन कमी असतं, पण नॉर्मल शाळेत जात असतात, शिकत असतात, पण त्या अमुक विषयामध्ये आकलन कमी असतं. मग त्यांना आपण प्रॉपर जसं आपण ट्युशन किंवा कोचिंग सारखं काहीतरी देऊन पण रिगरस कोचिंग द्यावं लागतं, कारण एकदा दोनदा सांगून लक्षात येत नाही, आणि थोड्या पद्धती बदलून रेमेडियल पद्धतीने शिकवावं लागतं. तर ही एलडीची मुलं त्यातनं रिकवर होतात. रेमेडियल पद्धत म्हणजे साधी गोष्ट आहे, जर कागदावर 2+2 हे मांडून 2+2 = 4 कळत नसेल, तर 2 दगड आणि 2 दगड, आता तू किती दगड तुझ्या हातात आहेत, 4 दगड आहेत, 2 मणी + 3 मणी, आता 3 मणी जर एका माळेत ओवले तर माळेत किती मणी झाले. सो रेमेडियल, वस्तू दाखवून, ऑब्जेक्ट घेऊन, काही गोष्टींचा रेफरन्स देऊन शिकवणं, म्हणजे नुसतंच पांढऱ्या कागदावर काळं करून ही मुलं शिकणार नाहीत. मग त्यांना रेमेडियल टीचिंग द्यावं लागतं.
1: ही टीचिंग त्यांना किती वर्ष द्यावी लागते?
0: असा काही कालावधी ठरलेला नाहीये. काही मुलं लगेचच त्याच्यामध्ये ग्रास्पिंग घेतात किंवा स्पीडअप होऊन जातात, काही मुलं नाही करू शकत. मग त्यावेळेला आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागतात. जसं की काही एनआयओएस सारख्या संस्था आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. मग एनआयओएस काय करते, तुम्हाला परीक्षा द्यायला ती तुम्हाला मान्यता देते किंवा परमिशन देते रजिस्ट्रेशन करून. तिथे आपण एक वर्ग पास करायला आपल्याला 5 वर्ष मिळतात.
1: वा,
0: म्हणजे जर मला 5वी क्रॉस करायची आहे आणि माझा स्पीड कमी आहे, आकलन कमी आहे, तर मी 1 वर्ष मराठीचा पेपर देईल, 1 वर्ष इंग्लिशचा देईल, असं करून आपण 5 वर्षामध्ये 1 इयत्ता पास करू शकतो. त्याच्यानंतर जर 2 वर्षांनी माझी 8वीची तयारी झाली तर मी पुढच्या वर्षी 8वी देऊ शकतो. म्हणजे तिथे आपण गॅप गॅपनी पण लर्निंग करू शकतो. गरजेचं नाही की मी आत्ता पहिली ते तर पुढच्या वर्षी मी दुसरीतच जाईल. माझा जर 4थीचा अभ्यास झाला आणि माझं वय बसलं तर मी डायरेक्ट 4थी करेन.
1: ओके.
0: सो ती एक ब्युटी ऑफ द प्रोडक्ट इज की तिथे तुम्हाला विषय निवडता येतात. मग जर तुला कळतंय ना की मला नाही बाबा गणित झेपत आहे किंवा सायन्सचा माझा जो सिद्धांत आहे फॉर्म्युले पाठ करून आता मी कणिक भिजवते ना, तर मला HTO टाका असं नाही म्हणत मी, पाणी टाका असंच म्हणते. म्हणजे रेग्युलर सायन्सचा मला किती उपयोग झाला, तसं बघायला गेलं तर फार काही उपयोग नाही झाला. पण त्याचं टेन्शन मात्र मी घेतलं ना, मला पास व्हायचंय म्हणून मी टेन्शन घेतलं, मला पास व्हायचंय म्हणून मी कोबाको बाकोबा पायथागोरसचा सिद्धांत सगळं शिकले. उपयोग काय झाला? हा, ज्यांना खरोखर त्याचा उपयोग झाला त्यांचे करिअर त्याच्यात झाले. पण प्रत्येक मुलांनी हे लोड घेणं गरजेचं आहे का? तर नाही. ज्यांना हे विषय झेपत नाहीये, तर NIOS मध्ये 150 विषयांची यादी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक शिक्षण पण असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट पण असतं. मग आर्ट अँड क्राफ्ट मधनं तुम्ही काहीतरी वेगळं प्रोडक्ट निर्माण करून स्वतःच्या हाताला काम देऊन एंटरप्रेन्युअर होऊ शकताय का? त्याची तयारी, व्होकेशनल कोर्सेस पण असतात. तिथे 2 भाषा आणि 3 विषय तुमच्या आवडीचे, असे 5 विषयांची परीक्षा द्यायची असते. मग या पर्यायाकडे वळून पालक आपल्या मुलांचं सर्टिफिकेशन करून घेऊ शकतात.
1: नाशिकमध्ये ही शाळा कुठे?
0: NIOS हे सेंटर आहे दिल्लीला. आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं. आपल्या मुलाचा अभ्यास झाल्यानंतर आपण त्यांना एक मेल टाकायचा की या विषयाचा अभ्यास झालेला आहे. ते त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका पाठवतात आणि आपली मुलं अगदी आपल्या मधुर आणि प्रभुलकर आई कुठे काय करते त्यांची मुलगी सुद्धा NIOS मधनं शिकते आहे. कित्येक आर्टिस्ट, मोठमोठे आर्टिस्ट, मोठमोठे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांची मुलं NIOS मधनं शिकत आहेत. कारण त्या पालकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मल शाळेत पाठवून आमच्या मुलांना त्याच त्याच एका जे विशेष सर्कल असतं ना, की तेवढेच विषय शिकायचे, तसेच शिकायचे, त्या पलीकडचं नॉलेज त्यांनी कधी घ्यायचं?
1: सायंटिस्ट वगैरे लोकांनी मुद्दामून
0: टाकलंय, होमस्कुलिंग केलंय मुलांचं. म्हणजे अमुक वेळ ते अभ्यास करतात, त्यांच्या आवडीचा अभ्यास करतात, पण बाकीचा वेळ. आता इथे काय होतंय, आपण जातोय एका शाळेत 6-7-8 तास आपण एका ठिकाणी जातोय, प्रत्येक तासाला विषय बदलतोय, प्रत्येक तासाला शिक्षक बदलता आहेत. मुलं हा पण प्रश्न विचारतात बरं का, की एक शिक्षक 8 विषय शिकवू शकत नाही, मग आम्ही 8 विषय शिकावे ही का तुमची अपेक्षा? खरंच विचारतात. आणि काय चुकीचं आहे रे?
1: काय चुकीचं आहे?
0: काहीच चुकीचं नाहीये. दर अर्ध्या तासाला, म्हणजे मागचा विषय अजून आकलन होत नाही, तोवर पुढच्या डोक्यावर येऊन पडते.
1: ए आदिती, आता आदिती आई म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. आदितीला जर आज चान्स मिळाला तर ती तिच्या मुलाला NIOS ला डोळे झाकून टाकेल?
0: अगदी. त्याचं कारण हे आहे की मग माझ्या मुलाला आहे ना त्याच्या आवडीनुसार विषय घेता येतील. कोणीतरी ठरवून दिलेलं तो खाणार नाही, त्याच्या आवडीची डिश त्याला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आवडीचं मिळाल्यामुळे तो एक्सलंटली त्या सगळ्या गोष्टी घेईल.
1: पण तो दिवसभर काय करेल?
0: तेच सांगते. तिसरी गोष्ट तीच सांगत होते की तिसरी गोष्ट, मग दिवसभर बँकेत जाऊन कसं काम चालतं, एखादी विजिट मला करता येईल की पेपर कसे छापले जातात, कागद कसा निर्माण केला जातो, एखादा मूळ विषय जे सायन्समध्ये त्याला शिकवलंय ना, कागद निर्मितीची प्रक्रिया, तर ती कागद निर्मितीची प्रक्रिया मी प्रॅक्टिकली दाखवू शकते ना, कारण शाळेचे 8 तास माझ्याकडे आहेत ना. मग मी त्याला दाखवेल की हे झाड असतं, या झाडापासून कागद बनवण्याची प्रोसेस काय आहे, मग तो कागद बनल्यानंतर त्याचा उपयोग कुठे कुठे केला जातो ती प्रत्येक ठिकाणची प्रत्येक जागा मी त्याला नेऊन दाखवेल ना.
1: मग त्याच्यासाठी पॅरेंटला त्याला 24 तास द्यावं लागेल.
0: 24 तास नाही द्यावे लागत. याच्यामध्ये पण एक कन्सेप्ट अशी आहे की तुझं मूल माझं मूल, आपण दोघांनी होम स्कुलिंग करायचं ठरवलं किंवा एनआयएस मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन करून ते शिकेल असं ठरवलं, बरोबर. आय एम स्ट्रॉंग इन लँग्वेजेस, आय एम क्रिएटिव्ह पर्सन, यू आर स्ट्रॉंग इन मॅथ्स अँड सायन्स, ओके. मग अशा वेळेला काय करायचं, तुझं मूल 2-3 दिवस माझ्याकडे पाठवायचं. मग आम्ही भाषा शिकू, आम्ही गोष्टी वाचू, आम्ही पुस्तकं वाचू, पुस्तकं वाचता वाचता डिस्कशन करून आम्ही एकमेकांचं म्हणणं समजून घेऊ, पियर लर्निंग होईल. पुढच्या वेळेला गणित आणि सायन्सचं आपण ठरवून घ्यायचं की एवढं तू शिकवायचं, पुढचे 2 दिवस ते तुझ्याकडे येतील. मध्ये सायन्स शिकवताना जर तुला वजन किंवा गती हे दाखवायचंय, तू गाडी रस्त्यावर नेऊन दाखव ना, हे बघ याची गती काय होती, गाडी झपकन गेली, किती स्पीडने गेली, अंदाज तर कर, म्हणजे हा स्पीड जास्त आहे, हा स्पीड कमी आहे, या गोष्टी, या कन्सेप्ट क्लिअर होतील अगदी लहानपणापासून केलं तर. मग पुढे आपण अजून त्यांना वेगवेगळं सांगू शकतो.
1: एनआयओएस इज अप टू विच लेवल?
0: एनआयओएसचं सर्टिफिकेशन आता एमबीबीएसला पण चालतं, युपीएससी एमपीएससीला पण चालतं,
1: दे गिव यू अ ग्रॅज्युएशन डिग्री आल्सो.
0: आणि त्याच्यात गंमत म्हणजे ज्या मुलांबद्दल आपण बोलतोय ना, अध्ययनक्षम किंवा स्पेशल किड्स, त्याच्यामध्ये बेसिकली एनआयओएसची सुरुवात अशी झाली की जे मुलं पालावर राहत आहेत किंवा गवंड्यांची मुलं आहेत, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत, ज्यांना वर्षभर एक शाळा मिळत नाही, आज या गावी पुढच्या महिन्यात दुसऱ्या गावी, मग अशा मुलांचा जो एज्युकेशनल लॉस होतोय त्या मुलांना शिक्षण कसं मिळेल. समाजसेवी संस्था आहेत, आपल्यासारखे काही लोक असतात की घेऊन बसतात 10 मुलं, आज मी शिकवलं, पण आपल्याकडनं दुसऱ्या गावी गेल्यानंतर काय, सगळ्याच गावांकडे अशी मुलं नाही मिळत किंवा असे शिक्षक नाही मिळत. मग या मुलांना शिक्षित करण्यासाठी एनआयएसचा पर्याय आला, ज्याला मुक्त शाळा म्हटलं गेलं. मग ती मुलं जिथे असतील त्यांनी जवळच्या शाळेत जायचं, जे काय चालू आहे ते शिकायचं, पुढच्या गावी गेल्यावर परत तीच प्रोसेस कंटिन्यू ठेवायची. पण त्यातनं असं लक्षात आलं की शाळाबाह्य मुलं वाढतातच, कारण पॅरेंट्सला ते कळत नाहीये, पटत नाहीये, कारण पॅरेंट्सच अशिक्षित आहेत. मग त्यांनी अजून थोडं अपग्रेड केलं आणि त्यांनी सांगितलं की या अमुक अमुक, म्हणजे एमबीबीएस व्हायचंय तरी ही डिग्री चालणार आहे तुम्हाला. आधी ते खूप होतं की आम्ही याच्यात नाही केलं तर मला डॉक्टर होता येईल का, मला युपीएससी द्यायची, मला देता येईल का, कारण नॉर्मली बघशील ना तर युपीएससी एमपीएससी हीच मुलं क्रॅक करतात मातीतली, आपली इंटरनॅशनल स्कूलची मुलं नाही करत कोणीच. म्हणजे यादी काढून बघशील ना तर गावाकडची ज्या सक्सेस स्टोरी आपण वाचतो ना, रिक्षावाल्याचा मुलगा आयपीएस झाला, भाजीवाली जी मुलगी आयपीएस झाली किंवा पीएसआय झाले, मेंढपाळ धनगरांची मुलं होतात, आपली मुलं नाही होत. एसी क्लासरूम मध्ये बसतील, 1.5-1.5 लाख रुपये फी भरतील, पण आपली मुलं नाही होत. मग या मुलांना जर शिक्षित करायचं असेल आणि त्यांना एका प्रवाहात एका स्ट्रीमलाईनने काम करायचं असेल तर एनआयएसची निर्मिती करण्यात आली. त्याच्यात मग त्यांनी 2 भाग केले की नॉर्मल मुलांसाठी, जे मगाशी तू प्रश्न विचारला होता की न्यूरोटिपिकल आणि न्यूरोडायव्हर्जंट, न्यूरोटिपिकल मुलं म्हणजे नॉर्मल मुलं, न्यूरोडायव्हर्जंट मुलं म्हणजे आपली स्पेशल किड्स. मग या दोघांसाठी त्यांनी अभ्यासक्रम वेगवेगळे केले. जर याचा 100 मार्काचा पेपर असेल नॉर्मल मुलाचा, तर स्पेशल मुलासाठी 50 मार्काचा पेपर काढला जातो आणि मग त्यांना ते सर्टिफिकेशन करता येतं. मग जर आपल्या मुलासाठी इतक्या सुविधा उपलब्ध आहेत तर आपलं मूल असं आहे हे मान्य करून त्याला एक चांगलं आयुष्य आणि चांगलं शिक्षण द्यायची तयारी पालकांनी का करू नये, हा माझा कायम प्रश्न असतो. त्यांना नॉर्मल मुलांमध्येच त्याला घुसवायचंय, त्यांच्या स्पीडनी माझं बाळ पळत नाही म्हणून परत पॅनिकही व्हायचंय, 1.5 लाख रुपये फी भरतोय तरी हा शिकत नाही म्हणून फ्रस्ट्रेटही व्हायचंय. त्याच्यापेक्षा तुम्ही एक चांगला पर्याय घ्या. आणि माझी ना खरोखर नातेवाईकांना आणि घरच्यांना विनंती आहे की तुम्हाला जर दिसतंय की त्या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे तर राजाचा पोपट मेलाय हे सांगण्याची हिंमत करा ना कोणीतरी. मी बोललो तर मी वाईट ठरेल, मी तिला सांगितलं तुझं बाळ काहीतरी वेगळं वागतंय तर पॉझिटिव्हली सांगा ना. टोमने तर आपण मारतोच कोणी वेगळं दिसलं की, समोर नाही मारणार पण मागून तर बोलतोच ना. या पालकांचा तो एक मोठा प्रश्न आहे की मग समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, नाही नाही माझं बाळ नॉर्मलच आहे, आज नाही उद्या बोलेल, आज नाही उद्या चालेल. आणि दुसरी कंडिशन ही आहे की आज चालत नाहीये हे आईला कळतंय, बाबाला कळतंय, पण मग घरचे आजी आजोबा म्हणतात त्यात काय झालं रे, तू 5 वर्षाचा असेपर्यंत बोलत नव्हता,
1: हे खूप कॉमन आहे,
0: तू उशिरा चालला मग तुझा पोरगा अजून उशिरा चालेल, असं नाहीये. उलट ते मूल डार्विनचा उत्क्रांतीच्या नियमानुसार आपल्यापेक्षा स्मार्टर आहे, तर ज्या गोष्टी आपण 5व्या वर्षी केल्या ना त्या मुलांनी 4थ्या वर्षी 3ऱ्याच वर्षी करायला पाहिजे. पण आपण मात्र म्हणतो आज नाही केलं उद्या करेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना डोक्यातनं काढून एकदा खातर जमा करून घ्या आणि हे ठरवा की खरोखर माझ्या बाळाला काही एक्स्ट्रा मदतीची गरज आहे, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हा प्रवास आहे ना, लोकांनी लेबल लावलेत तुमच्या मुलाला, आपण त्याला लेबलिंग म्हणू, हा प्रवास लेबलिंग टू एनेबलिंग कसा करता येईल याच्याकडे पालकांनी लक्ष द्या अशी मला कळकळीची विनंती करावी.
1: किती सुंदर बोलतेस, ऐकत राहू असं वाटतं, म्हणजे मीच प्रेक्षक झालो तो आता माझ्या मते आपण हा विषय पुढच्या रविवारी कंटिन्यू करावा, चालेल तुला?
0: चालेल ना, काही हरकत नाही आहे, मलाही आवडेल खरं तर, म्हणजे कोणाला फायदा होत असेल ना हे ऐकून, तर आय एम ऑलवेज रेडी टू डू इट.
1: थँक्यू अदिती. राम राम मंडळी, भेटूया.

एस मोहिंदर यांच्या प्रभावी संगीतात गायिका आशिमा बॅनर्जी, गीतकार सुरजित सेठींचं काव्य गात आहेत. 1953 साली प्रदर्शित झालेल्या बहादूर नावाच्या सिनेमातल्या या गाण्यात पंजाबी माणसाचे शब्द आणि संगीत बंगाली आवाजातून साकार होणार आहेत. गाण्याचे शब्द आहेत, मोहब्बत के जमाने निगाहों के फसाने, ना भूले है ना भूलेंगे ना भूलेंगे.

गीतकार सरस्वती कुमार दीपक, संगीतकार अविनाश व्यास आणि गायिका आशा भोसले यांचं रामगीत 1951 सालातल्या राम जन्म चित्रपटातून निवडलं आहे. सरळ मनाची रामभक्त आशा भोसलेंच्या अर्धतरुण आवाजात आनंद व्यक्त करत आहे. गाण्याचे शब्द आहेत, हुआ राम का जन्म बधाई त्रिभुवन गाता है, गगन कलिया बरसाता है.

0: बंगला बांधण्याच्या माणसाच्या इच्छेशी 1937 साली आलेल्या एक बंगला बने न्यारा या गाण्याशी जोडला गेलेला संबंध आजसुद्धा अबाधित आहे. याची साक्ष देणारा अच्युत पोद्दार आणि आमिर खान यांचा 1995 रंगीला चित्रपटातला संवाद आता ऐकूया. संवादानंतर प्रेसिडेंट चित्रपटातलं गायक कुंदनलाल सैगल आणि संगीतकार रायचंद बोराल यांचं ते अमर गीत आपण ऐकू शकाल. गाण्याचे शब्द आहेत, यक बंगला बने न्यारा रहे कुनबा जिसमे सारा. सगळ्यांचं बंगल्यात राहण्याचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी श्रीमंतांना सन्मती मिळावी अशी आशा ठेवून निरोप घेत आहोत. नमस्कार.
1: अरे आंटी, अब ये घर का कलर चकाचक कर डालो, तुम्हारा बेटी हीरोइन बन गया है.
2: अरे मुन्ना, तू घर के रंग की बात कर रहा है? अरे अब तो नया बंगला ही लेंगे.
1: हाँ हाँ.
2: बंगला बने न्यारा.